0: ऐकू बहनो, तुम्ही ऐकतात आमचं आधार ही कार्यावळ आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलार. मुखार ऐकूया आरती नायकांचा आवाज.
1: कृष्णाच्या मधुरा भक्तीचं सूर आळवपी मीरा श्याम मिलनाचीच सपना पळयता. आमच्या सांस्कृतिक संचितातले प्रीतीचे प्रेमाचे मोगाचे सर्वोच्च रूप मीरा. मीरा म्हणटा, हांव कितें करूं, राम नामा बगर म्हाका खिणभर सुशेग ना. हरिनामाचो पेलो पिवन म्हजे मन आतां दुसरो रंगच वळखना. म्हज्या हृदयांत सद्गुरून हरिनाम बरयला तें हांव विसर

0: ऑक्सिजन घेतल्या बरोबर आता ह्या क्षणा पर्यंत जो कार्बोक्सी हिमोग्लोबीन आशिल्लो तो ऑक्सी हिमोग्लोबीन जाता. ऑक्सी हिमोग्लोबीन जाल्ले आता हे फ्रेश ब्लड जे आसा ते परत आमच्या हृदयाकडे येता आणि हृदयातल्यान मागीर ते संपूर्ण शरीरभर वता. आणि संपूर्ण शरीरभर जेव्हा ते वता तेव्हा येतना जसे ताणे कार्बन डायऑक्साइड घेऊन आयले तसेच वतना ते प्रत्येक सेलाक ऑक्सिजन दीत वता. हे झाले तांबड्या रक्तपेशीचे कार्य. आता पांढरे रक्तपेशी जे असं तातून वेगवेगळे प्रकार असा इओजिनोफिल बेझोफिल लिम्फोसाइट मोनोसाइट पाच प्रकार असा. आता ह्या हांचे जे महत्वाचे कार्य जे असा ते म्हणजे आमकां जर खंयचोय रोग जंतू आमच्या शरीरांत भितर सरपाचो प्रयत्न करता जाल्यार ताका ठार मारून उडोवप म्हणजे आमची ती डिफेन्स सिस्टीम आमचे ते सोल्जर जे आमच्या रक्तान असा आणि खंयी आमच्या भितर अटॅक जाता असं तांकां दिसलो की ते कामाक लागता आणि त्या बॅक्टेरिया किंवा जो व्हायरस जो आसा तांकां ठार मारपाचे काम करता. तिसरी जी आसा ती सेल ती म्हणजे प्लेटलेट ताका आमी थ्रोम्बोसाइट्स अशें म्हणटात. हे जे सेल्स आसा ताका एक खास काम दिल्ले आसा आणि खास काम खंयचे तर ते सतत फिरत असतात सेंट्रीपुलीस कसे आणि खंय जर समजा आर्टरी वेन किंवा कॅपिलरी हाका जर खंय डॅमेज झाले आणि रगत जर सर्क्युलेशनातल्यान भायर सरपाक लागले ज्याका आम्ही ब्लिडिंग म्हणतात रक्तस्राव तर रक्तस्राव जाता असो खंयचो स्पॉट तांकां दिसलो रे दिसलो की थंय ते लागी जाता फायब्रीन म्हणून असतं ताका करता आणि त्याच्या बरोबर एक थंय ते रक्त गोठण प्रक्रिया जी असा ती थंय जाता आणि थंय क्लॉट फॉर्मेशन जाता. आता हे झाले आमचे रगत कसे तयार जाता आणि रक्तातले घटक. आता जर आम्ही साधारण रगत जे आमचे असं ते बाबा किती किती कामं करतं एक काम हा तुम्हाला आताच सांगले ऑक्सिजन दिवप आणि ते दुसरे म्हणजे किती असं न्यूट्रिशन आम्ही वेगवेगळे जे अन्न ग्रहण करता ते अन्न ग्रहण करता तातूनले सगळे जे असं ते सगळ्या प्रत्येक एक एक सेल पर्यंत पावपाचे ते काम करतात. दुसरो महत्वाचा भाग जो असा तो म्हणजे वेस्ट प्रॉडक्ट्स आमच्या शरीरातली असा ती किडनी लिव्हर ह्यांच्याकडे हरून पावपाची. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बॉडी टेम्परेचर एका विशिष्ट लेवलाचेर कायम चालू दवरपाचे.
1: दोतोर तुमच्या दोतोरकीच्या भाषेन तुमकां तुम्ही आमकां व्यवस्थित सांगल्यो काय गजाली. फक्त म्हाका इतलेंच म्हणपाचें आसा आतां हांगा की हाजे जे महत्व आसा तुम्ही जे आतां सांगला ताजे म्हणजे व्हाइट ब्लड कॉर्पसल्स किंवा रेड ब्लड कॉर्पसल्स आमच्या शरीरांत जितल्यो जाय तितल्योच आसपाक जाय त्या प्रमाणान त्यो आमी दवरपाक जाय आणि तशें ताकाच आमी रक्ताचे घटक असे आमी म्हणया असेच ताजो अर्थ असे हांव समजता हाय न्ही दोतोर.
0: जवळजवळ तुम्ही म्हटलं ते बरोबर.
1: म्हणटकच आज तुम्ही आमकां बरीचशी माहिती दिली आणि ती बी तुमच्या मेडिकल टर्मान देव बरें करू आमी अशीच मेळूया.
0: देव बरें करू.
2: आयकुपेनो आयच्या संजीवनी ह्या कार्यावळी भितर तुमकां आयकुपाक मेळ्ळें डॉक्टर प्रदीप पडवळ हांचे उलोवप. विशय आशिल्लो रक्ताचे घटक. आयकुपेनो तुम्ही ट्यून इन केला तुमच्या आवडीचो 233 मीटर म्हळ्यार 1287 किलो हर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. सकाळची 6:57:20 जातात आनी ह्या खिणाक आता घेऊया ल्हानसो विसव.
3: नोटीस इनवायटिंग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सिंग धोरणाच्या खाला 31 जुलै 2026 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर माहिती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2026. येयात सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.
2: आयकुपेनो जाणून घेऊया आयच्या सकाळच्या सभेंत वितरावपी कार्यावळींची रुपरेषा. 7 वरांचेर तुमकां आयकुपाक दिता हिंदीतल्यान खबरो. ताच्या उपरांत तुमच्या खातीर आसतली शुभप्रभात ही कार्यावळ 7:05. कोंकणीतल्यान प्रादेशीक खबरो 7:25. आणि आयच्या सप्तसूर ह्या कार्यावळींत तुमकां आयकुपाक मेळटलो राग खमाज लेखन संशोधन आणि निवेदन पंडित योगराज नायक. सप्तसूर ही कार्यावळ 7:30.

0: लॉस एंजलिस 2028 ओलंपिक पर है। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: This is Akashvani.
2: नमस्कार, यो आसा का मुख्य खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणी वेल्या मन की बात कार्यावळी वरवीं देश विदेशांतल्या लोकांकडे संवाद साधतले। हो या म्हयन्याळ्या रेडिओ कार्यावळीचो 136वो भाग आसतलो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सांजे 4:30 व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वरवीं विकसित वायब्रंट विलेज प्रोग्राम 2026 वांटो घेतिल्ल्यांकडे संवाद साधतले। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्या उपरांत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी हे नवे शिक्षण मंत्री आसतले। सरकार फाल्यां लोकसभेन भौशीक परिक्षा अयोग्य साधना प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 मांडटले। मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत आज सांजे 4 मुरगांवां वीज काटींच्या मुळाव्या भलायकी केंद्राचो बुन्यादी फातर बसयतले। 20-28 नोव्हेंबर 2026 ह्या काळांत गोंयांत जावपा आशिल्ल्या 57व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा खातीर राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळान अधिकृतपणान प्रवेशिका स्विकारपाक सुरवात केल्या। दादल्यांच्या क्रिकेटान हरारेंत काल जाल्ल्या 3 मॅचीच्या माळेच्या दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय मॅचीन भारतान यजमान झिम्बाब्वेचो 90 धावण्यांनी पराभव केलो। ह्या माळेंत 2-8-0 अशी निर्णायक आघाडी घेतल्या। ह्यो आशिल्ल्यो काय मुखेल खबरो।

ऐकुपेनो, तुम्ही ट्यून इन केला आकाशवाणी पुंजी केंद्राचं म्हादय चॅनल. सकाळची 7 वरां जावन 6:53 जातात आणि ह्या वेळार तुमकां ऐकुपाक दिता शुभ प्रभात ही कार्यावळ.

26 जुलय दिनविशेष. आयचो हो दीस आपले भितर कितलीशीच खाशेलपणां घेवन येता. 26 जुलय भारतांत कारगील विजय दिवस म्हणून मनयतात. 1999 वर्सा लडाखांत उत्तर कारगील जिल्ह्यांत पर्वत शिखरांचेर पाकिस्तानी सैन्याक धांवडून लावपी हो कारगील युद्धाचो दीस. आनी ह्या युद्धांत भारताक विजय मेळिल्लो. कारगील युद्धातल्या वीरांच्या स्मरणार्थ दर वर्सा 26 जुलय हो दीस कारगील विजय दिवस म्हणून मनयतात. हो दीस पुराय भारतान आनी राजधानी नवी दिल्लींत व्हडा प्रमाणान मनयतात. जंय भारताचे पंतप्रधान दर वर्सा इंडिया गेटार अमर जवान ज्योती हांगा सैनिकांक श्रद्धांजली ओपतात. भारतीय सशस्त्र दलांच्या योगदानाच्या उगडासाक देशभरांत वेगवेगळ्यो कार्यावळी आयोजित करतात. कारगील विजय दिवस म्हणजेच भारतीय सैन्याच्या शौर्याची याद करून दिवपी, तशेंच देशाबद्दल तांच्या त्यागाची आनी सैनिकांच्या वतीन उपकाराची भावना जागृत करपी दिवस. तर आयज आसा कारगील विजय दिवस. आनीकय खुबशी कारणां घेवन येता आयचो हो खास दीस. दक्षिण भारतांत हंपी ही राजधानी आशिल्ले राज्य हे विजयनगर साम्राज्य म्हणून वळखतात. 1590 सा सम्राट कृष्णदेव राय हांणी विजयनगर साम्राज्य परतून वसयले. तो दीस आशिल्लो आयचो 26 जुलय 1590. आयचेच हे दिसा 1788 वर्सा न्यूयॉर्क हे अमेरिकेचे 11वे राज्य जाले. तर इंग्लंडांत गिल्ड फोर्ट हांगा बायलांचो पयलो क्रिकेट खेळ खेळ्ळो तो दीस आयचो 1745 वर्सांतलो. आयचेच

0: दिसा 1965 वर्सा मालदीव हांका युनायटेड किंगडम आनी इंग्लंड हांचे पासून स्वातंत्र्य मेळ्ळें. नामनेचे सनई वादक उस्ताद बिस्मिल्ला खां हांका राजीव गांधी सद्भावना पुरस्कार जाहीर जालो तो दीस आयचो 26 जुलय 1994. आयचेच हे दिसा 1998 वर्सा बुद्धीबळांत यशस्वी कामगिरी केल्ले बद्दल विश्वनाथन आनंद हांका प्रतिश्ठेचो चेस ऑस्कर पुरस्कार जाहीर जालो. 26 जुलय 1892 हे दिसा दादाभाई नवरोजी ब्रिटनांत पयले सदस्य म्हणून निवडून आयले. दादाभाई नवरोजी हांका भारताचे पितामह म्हणून वळखतात. आयज आमी याद काडटा पंडित कृष्णराव शंकर पंडित हांची. आयज तांचो जल्माचो दीस. पंडित कृष्णराव शंकर पंडित हे ग्वालेर घराण्याचे शास्त्रीय गायक. 26 जुलय 1994 हे दिसा तांचो जल्म जालो. भारतीय वकील आणि राजकारणी बिजॉय कृष्ण हांडीक हांचो आयज स्मृती दीस. तर ह्यो आनी अश्यो अनेक गजाली नोंद करता आयचो हो खास दीस 26 जुलय.
1: दिन विशेष.

0: ऐकूपेनो, निकटेस तुम्ही ऐकले आईचे दिनविशेष. तुम्ही ऐकतात शुभ प्रभात ही कार्यवळ. सुरवेक ऐकूया सुहास आणि साहिल हांचो जोड आवाज.
1: जिंदगी को कहते हैं पहेली, नादानों वो तो है सहेली. हाथ पकड़ के साथ चलो तुम, दो दो बातें चार करो तुम, खेलेगी वो साथ तुम्हारे, डरना नहीं ओ मेरे प्यारे.
0: आनंद राय हांची गीत रचना, विनय तिवारी हांचे संगीत.

अशोक पत्की हांच्या संगीताक ऐकूया सोनू निगम हांचो आवाज, श्रीधर कामत हांची गीत रचना. तुम्ही ऐकतात शुभ

0: तुमची आमची भेट परत एक फावट शुभप्रभात ह्या कार्यावळींत जातली. पूण आता ऐकूया कोकणीतल्यान प्रादेशिक खबरो.
1: आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशिक खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणी वेल्या मन की बात कार्यावळी वरवीं देश विदेशांतल्या लोकांकडे संवाद सादतले. हो ह्या म्हयन्याळ्या रेडिओ कार्यावळीचो 136वो भाग आसतलो. आकाशवाणी दूरदर्शनच्या पुराय नेटवर्काचेर एआयआर न्यूज वेबसायटीचेर आनी न्यूज ऑन एआयआर मोबायल एपाचेर हो कार्यक्रम प्रसारीत जातलो. तशेंच एआयआर न्यूज, डीडी न्यूज, पीएमओ आनी माहिती आनी प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलांचेर ताचे थेट प्रसारण जातले. हिंदी प्रसारणा उपरांत रोखडीच आकाशवाणी प्रादेशिक भाशांनी ही कार्यावळ प्रसारीत करतली. धर्मेंद्र प्रधान हांच्या राजीनाम्या उपरांत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी हे नवे शिक्षण मंत्री आसतले. जोशी हांकां तांच्या सध्याच्या खात्यां व्यतिरिक्त शिक्षण मंत्रालयाचो कार्यभार दिला. जोशी सध्या गिरायक वेव्हार, अन्न आनी भौशीक वितरण आनी नवी आनी नवीकरणीय उर्जा मंत्री म्हण काम पळयतात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी धर्मेंद्र प्रधानांचो केंद्रीय मंत्रीमंडळांतलो राजीनामो तात्काळ प्रभावान स्विकारला. धर्मेंद्र प्रधान हांणी केंद्रीय शिक्षण मंत्री पद सोडपाचो घेतिल्लो निर्णय तांच्या 4 दशकांच्या भौशीक जिणेंत तांणी जपिल्ली जापसालदारकीची भावना दाखोवन दिता. राष्ट्रीय शिक्षण धोरणांतले तांचे योगदान सदांच याद उरतले अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी प्रधानांच्या राजीनाम्या उपरांत म्हळां. सरकार फाल्यां लोकसभेंत भौशीक परिक्षा अयोग्य साधना प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 मांडटले. सोमारा खातीरच्या सभाघराच्या कामकाजाच्या वळेरेंत ह्या विधेयकाचो आस्पाव आसा. भौशीक परिक्षा अनुचित साधना प्रतिबंध कायदो 2024 हातून दुरुस्ती करपाचो ह्या विधेयकाचो हेतू आसा. केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग हे विधेयक मांडटले. मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत आज सांजे 4 मुरगांवां 20 काटींच्या मुळाव्या भलायकी केंद्राचो बुन्यादी फातर बसयतले. हो प्रकल्प गोंय राज्य मुळावी बांदावळ उदरगत महामंडळ म्हळ्यार GSIDC हातांत घेतला. ह्या कार्यावळीक भलायकी मंत्री विश्वजीत राणे, राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे, GSIDC अध्यक्ष मायकल लोबो आनी हेर मानेस्त हाजीर आसतले. ह्या प्रकल्पाचो देशपेस सुमार 26 कोटी इतलो आसा. ह्या भलायकी केंद्राची इमारत 4 माळेची आसतली आनी तातूंत गरजेच्यो सगळ्यो वैजकीय सुविधा उपलब्ध आसतल्यो. प्रस्तावित भलायकी केंद्रान सामान्य वैजकी, दंतचिकित्सा, आयुष, ENT, नेत्रविज्ञान, ऑर्थोपेडिक्स, बालरोग विज्ञान आनी स्त्री रोग आनी प्रसुतीशास्त्र ह्या विभागा खातीर OPD आसतल्यो. गोंयचे पंढरपूर म्हण फामाद आशिल्ल्या विठ्ठलापूर साखळेंतल्या श्री विठ्ठल देवळान काल आषाढी एकादशीच्या निमित्यान वेगवेगळ्यो धार्मीक आनी संस्कृतीक कार्यावळी जाल्यो. काल सकाळी 7 वरां सावन आषाढी एकादशी निमित्यान श्री विठ्ठल मंदिरान राजकीय आनी सामाजीक मळा वेल्या मानेस्तांनी देवळांत येवन अभिषेक करून श्री विठ्ठलाचे आशिर्वाद घेतले. मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत, भलायकी मंत्री विश्वजीत राणे, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नायक तशेंच हेर भाविकांनी श्री विठ्ठलाचेर अभिषेक करून आशिर्वाद घेतले. इतले मजगती आषाढी एकादशीच्या निमित्यान दिवचल म्हालान साखळे, दिवचल, मुळगांव, मये आनी हेर सुवातींनी सांस्कृतीक कार्यावळी जाल्यो. 20-28 नोव्हेंबर 2026 ह्या काळांत गोंयांत जावपा आशिल्ल्या 57व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा खातीर NFDC म्हळ्यार राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळान अधिकृतपणान प्रवेशिका स्विकारपाक सुरवात केल्या. महोत्सवाचो दिग्दर्शक आशुतोष गोवारीकराच्या फुडारपणाखालच्या आशियांतल्या सगळ्यांत पोरण्या चित्रपट महोत्सवान मुखेल भारतीय पॅनोरमा विभाग आसतलो. तातूंत 25 फिचर आनी 20 बिगर फिचर चित्रपट तशेंच पदार्पण करपी दिग्दर्शकां खातीर आनी डिजिटल वेब मालिकांक पुरस्कार दितले. ICFT युनेस्को गांधी पदका सयत आंतरराष्ट्रीय सर्ती खातीरूय संवसारीक प्रवेशिका उक्त्यो आसात. भारतीय श्रेणी खातीर प्रवेशिका सादर करपाची मुदत ऑगस्टाच्या मध्याक सोंपता जाल्यार फिल्म फ्री वे वरवीं आंतरराष्ट्रीय प्रवेशिका सादर करपाची निमाणी तारीख 31

0: आयकुप्यानो आयच्या सप्तसूर ह्या कार्यावळींत तुमकां आयकुपाक दिता आयचो राग खमाज, लेखन संशोधन आनी निवेदन पंडीत योगराज नायक.
1: सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर. आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली ही कार्यावळ सप्तसूर. संशोधन, लेखन आणि निवेदन पंडित योगराज नायक. सप्तसूर.
2: नमस्कार आयकुपानो, सप्तसूर ह्या कार्यावळीन तुमचे मनापासून स्वागत. ह्या कार्यावळीन दर फावटी हांव तुमकां वेगवेगळे राग आयकूंक दिता. त्या रागाचेर आधारीत अशी खुबशी पदां तुमकां आयकयता. म्हाका अशें दिसता की ही पदां आयकता आसतना तुमकां त्या रागाचे मळप दिसता जावयेत, आणि ते मळप तुमकां दाखोवप हेंच तर म्हजें काम. तर आयकुपानो, आज आमच्या कार्यावळीन असोच एक नवीन राग घेऊया. खूप सुंदर असो हो राग. ह्या रागाचें नाव असा खमाज. तसो रागदारीच्या मैफिलीन हो राग ख्यालाच्या वेळार गायनात. ह्या रागान ख्याल गायनात. ह्या रागान ठुमरी गातात, कजरी गातात, दादरे गातात. तर वो सेमी क्लासिकल असो सुंदर राग, पण हातून खूपशी पदां आयकूंक मेळटात. तर पहिली आम्ही पळोया ह्या रागाचे आरोह आणि अवरोह.
3: सा ग म प ध नी सा, सा नी ध प म ग रे सा.
2: हो रातचो गावपाचो राग. साधारण रातच्या दुसऱ्या प्रहराक हो राग गातात. तर आयकुप्यानो, ऐकूया शोभा गुरटू हांगेली एक ठुमरी खमाज ह्या रागातली. पूण तांणी ह्या रागान शुद्ध खमाज न गाता, थोडासो मिश्र खमाज केल्लो आसा. तर ऐकूया खमाज रागातली ही ठुमरी.

तर आयकुबेनो ह्यो आशिल्ल्यो शोभादायी गोठटू आनी गायल्लो खमाज राग. तर आयकुबेनो खमाज हो राग तसो हांवें तुमकां सांगल्या प्रमाणे सेमी क्लासिकल किंवा म्हणूया लाईट क्लासिकल अशा पद्धतीन गातात, ख्याल ह्या रागान गायनात. तर जेन्ना एखादो गायक किंवा वादक असे जे राग असतात ते जेन्ना गातात किंवा वाजयतात त्यांना तितून थोडेसे मिश्र करपाचे त्यांना स्वातंत्र्य असता. अशाच प्रकारे खमाज गातना खूपशे गायक हे स्वातंत्र्य घेतात. तर आयकुबेनो आणि एक सुंदर असे पद हांव तुमकां आयकूंक दिता. संगीत मानापमान ह्या नाटकातले हे खमाज रागाचेर आधारित असे पद गायला छोटा गंधर्व हाणी.

आयकुबानो हे पद आशिले संगीत मानापमान ह्या नाटकातले, गावपी आशिले छोटा गंधर्व आणि राग आशिलो अर्थात आईचो आमचो राग खमाज. आयकुबानो ह्याच रागाचेर आणि एक सुंदर असे पद हांव तुमकां आयकूंक दिता. ते खमाज ह्या रागाचेरूच आधारीत आसा आणि इतले सुंदर कंपोजिशन केला आर डी बर्मन हाणी आणि ताका स्वर आसा लता दिदीचो. तर ऐकूया हे सुंदर असे खमाजातले पद.

आशिले कुमार गंधर्व आणि ते गाताले खमाज रागाचेर आधारित आशिले एक नाट्य गीत. आता ऐकूया आणि एक सुंदर असे चित्रपट गीत. आर डी बर्मन हाणी संगीतबद्ध केले हे पद. आर डी बर्मन हांचे एक मास्टरपीस म्हणूयात असे हे पद असा अमर प्रेम ह्या चित्रपटातले आणि अर्थातच ते आधारित असा खमाज ह्या आमच्या आईच्या रागाचे. तर ऐकूया हे सुंदर असे पद.

या शिवाय लताजीन गायले आणि अमर प्रेम ह्या चित्रपटातले पद संगीतकार असले आर डी बर्मन. तर ऐकूबेनो, तुम्ही ऐकली राग खमाजाची ही वेगवेगळी रूपा. खरंच कितलो सुंदर असो हो राग नी. खमाज हो जो राग असा हो शृंगार रसप्रधान असो राग असा. ह्या रागान जितली म्हणून कंपोजिशन्स आसात ती चडशी शृंगारीक अशीच आसात. काही अपवादान भक्ती रसाचेर आधारित अशीं पदां आसा. उदाहरणार्थ वैष्णव जनतो हे जे पद आसा ते भक्तीरसपूर्ण अशें पद आसा ह्या रागांतले. आनी एक सुंदर नांदी म्हाका याद जाता ह्याच रागाचेर आधारीत, पंचतुंड नर रुंड माळधर. शाकुंतल ह्या नाटकातली ही नांदी.

नोटीस इनवायटिंग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सिंग धोरणाच्या खाला 31 जुलै 2024 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर माहिती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2024. येयात सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

नमस्कार, हांव मनाली प्रभुगांवकर. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीवेल्या मन की बात कार्यावळीवरवी देश विदेशातल्या लोकांकडेन संवाद साधतले. हो ह्या म्हयन्याळ्या रेडिओ कार्यावळीचो 136वो भाग आसतलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सांजे 4:30 वरांचेर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगावरवी विकसीत व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम 2026 हातूंत वांटो घेवप्यांकडेन संवाद साधतले. धर्मेंद्र प्रधान हांच्या राजिनाम्या उपरांत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी हे नवे शिक्षण मंत्री आसतले. सरकार फाल्यां लोकसभेत भौशीक परिक्षा अयोग्य साधना प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 मांडपाचे आसात. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत आयज सांजे 4 वरांचेर मुरगांव वास्कोत 20 खाटींच्या मुळाव्या भलायकी केंद्राचो बुन्यादी फातर बसयतले. 20 ते 28 नोव्हेंबर ह्या काळात गोंयात जावपी 57व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाखातीर राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळान अधिकृतपणान प्रवेशिका स्विकारपाक सुरवात केल्या. आनी खेळात, दादल्यांच्या क्रिकेटात हरारे हांगा काल जाल्ल्या 3 मॅचींच्या मालिकेच्या दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय मॅचीत भारतान यजमान झिम्बाब्वेचो 90 धावड्यांनी पराभव केलो. मालिकेत 2-8-0 अशी विजयी आघाडी घेतल्या. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सरकारशी सकारात्मक चर्चेनंतर सीजेपीचं आंदोलन मागे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा.

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रिपदाचा कार्यभार. सार्वजनिक परीक्षेतल्या गैरव्यवहार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक उद्या लोकसभेत सादर केलं जाणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. कारगिल विजय दिवसानिमित्त देशभरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन. जागतिक युवा स्मॅश अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अनहत सिंगचा ऐतिहासिक विजय आणि आशियाई युवा हॉकी फाईव्ह अजिंक्यपद स्पर्धेत पाकिस्तानवर मात करत भारताची विजयी कामगिरी. आता सविस्तर बातम्या. सरकारशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर सीजेपीनं आपलं आंदोलन मागे घेतलं आहे. केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आणि जितेंद्र सिंग यांनी काल सीजेपीच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. आंदोलकांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही आणि त्यांच्याविरुद्ध कोणताही एफआयआर दाखल केला जाणार नाही असं नड्डा यांनी सीजेपीच्या शिष्टमंडळासमवेत नवी दिल्लीत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं. नीट यूजीची प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याच्या मुद्यावरही नियमानुसार जास्तीत जास्त मदत देण्यासाठी सरकार तयार असल्याचं नड्डा यांनी सांगितलं. सीजेपीचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांनी सर्व आंदोलकांना त्वरित आंदोलन मागे घेण्याचं आणि शांततेनं आपापल्या घरी परतण्याचं आवाहन केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आपल्याला दुःख झालं असून हा आपल्यासाठी प्रतिष्ठेचा प्रश्न नाही असं प्रधान यांनी समाज माध्यमावरील त्यांच्या संदेशात म्हटलं आहे. तरुण हेच या देशाची खरी ताकद आहेत आणि त्या ताकदीला कोणी संभ्रमित करू नये हा आपला उद्देश असल्याचं प्रधान यांनी म्हटलं आहे. जंतर मंतरवरच्या आंदोलनाचा फायदा देशविरोधी घटकांनी घेऊ नये तसंच विद्यार्थ्यांनी आपला वेळ आणि ताकद आपली कारकीर्द घडवण्यासाठी लावावी या उद्देशानं पंतप्रधानांकडे राजीनामा सुपूर्द करत असल्याचं प्रधान यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा केंद्रीय मंत्री परिषदेचा राजीनामा स्वीकारला आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. प्रल्हाद जोशी सध्या ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण तसंच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री म्हणून काम पाहत आहेत. सरकार उद्या लोकसभेत सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 सादर करणार आहे. सोमवारच्या कामकाजाच्या यादीत या विधेयकाचा समावेश करण्यात आला आहे. सार्वजनिक परीक्षांमधील अयोग्य कृती किंवा गैरव्यवहार रोखण्यासाठी 2024 केलेल्या कायद्यात सुधारणा करण्याच्या उद्देशानं हे विधेयक आणलं जात आहे. केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग हे विधेयक सादर करतील. प्रश्नपत्रिका फुटणं आणि परीक्षांमधील गैरप्रकार यासारख्या प्रकरणांच्या सुनावणीसाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्यास तसंच या प्रकरणातल्या दोषींना कठोर शिक्षेची तरतूद करण्याच्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं शुक्रवारी मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे देश परदेशातल्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा 136 भाग असेल. आकाशवाणी दूरदर्शन नेटवर्क एआयआर न्यूज वेबसाईट आणि न्यूज ऑन एआयआर मोबाईल एपवर देखील हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल. हिंदीतल्या प्रसारणानंतर हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारित केला जाईल. विकसित व्हायब्रंट व्हिलेज उपक्रमामधील सहभागींशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी दूरस्थ प्रणालीद्वारे संवाद साधणार आहेत. प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचं प्रतिनिधित्व करणारे 400 अधिक तरुण यामध्ये सहभागी होणार आहेत. 4 ते 30 जून दरम्यान 2 आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात लडाख हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील 74 गावांचा समावेश होता. 27 कारगिल विजय दिवस आज देशभरात साजरा होत आहे. यानिमित्त काल द्रास इथं कारगिल युद्ध स्मारकावर शौर्य संध्या हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह संरक्षण दलांचे आणि प्रशासनाचे अधिकारी माजी सैनिक वीरपत्नी हुतात्मा जवानांचे कुटुंबीय या कार्यक्रमाला उपस्थित होते. आज कारगिल युद्ध स्मारकावर हुतात्मा जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. कारगिल विजय दिनानिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी देशरक्षणासाठी आपल्या प्राणांचं बलिदान देणाऱ्या शूरसैनिकांना श्रद्धांजली वाहिली आहे. 1999 कारगिलच्या शिखरांवर असाधारण शौर्य गाजवणाऱ्या वीर सैनिकांबद्दल देश सदैव कृतज्ञ राहील. त्यांचं अदम्य धैर्य सर्वोच्च बलिदान कर्तव्यनिष्ठा भावी पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहील असं राजनाथ सिंग यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. 3 दौरा आटोपून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सकाळी मायदेशी परतले आहेत. मोल्दोवा उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानिया या 3 युरोपीय देशांच्या दौऱ्यात राष्ट्रपतींनी भारताची धोरणात्मक भागीदारी मजबूत करणं
आणि परस्पर हितसंबंधांच्या

क्षेत्रात सहकार्य वाढवणं या उद्देशानं उच्चस्तरीय बैठक घेतली तसंच भारतीय समुदायाशी देखील संवाद साधला. पाकव्याप्त जम्मू काश्मीर भागात सुरू असलेली निदर्शनं आता अधिक तीव्र झाली आहेत. जम्मू काश्मीर जॉईंट अवामी एक्शन कमिटीनं आजपासून 2 दिवसांच्या आंदोलनाचा इशारा दिला असून याची सांगता मुझफ्फराबादकडे काढल्या जाणाऱ्या पदयात्रेनं होणार आहे. मानवाधिकार कार्यकर्ते उमर नझीर काश्मीरी आणि अॅडव्होकेट ख्वाजा मेहरान यांनी दालद्यालमध्ये संपूर्ण बंदची हाक दिली आहे आणि मिरपूर विभागातल्या नागरिकांना या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. वाढती महागाई, विजेचे चढे दर आणि मानवी हक्कांवरील निर्बंधांमुळे लोकांमध्ये संतापाची भावना वाढत असल्यानं हे आंदोलन तीव्र झालं आहे. 57वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच इफ्फी येत्या 20 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत गोव्यात होणार आहे. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळानं यासाठीच्या प्रवेशिका स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. भारतीय गटातील प्रवेशिका सादर करण्याची मुदत ऑगस्टच्या मध्यापर्यंत आहे तर आंतरराष्ट्रीय प्रवेशिका सादर करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट आहे. सिक्कीममध्ये नथुला मार्गावरून कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेली पाचवी तुकडी कैलास पर्वत आणि मानसरोवरची पवित्र यात्रा यशस्वीपणे पूर्ण करून गंगटोकला सुरक्षितरित्या परतली आहे. यानिमित्त सिक्कीम पर्यटन विकास महामंडळानं काल गंगटोक इथं एका सत्कार समारंभाचं आयोजन केलं होतं. यात्रेकरूंनी त्यांचे आध्यात्मिक अनुभव सांगितले आणि पवित्र यात्रा यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल असीम समाधान व्यक्त केलं. यावर्षी नथुला मार्गावरून कैलास मानसरोवर यात्रेसाठी 10 तुकड्या जाणार आहेत. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये हरारे इथं आलेल्या दुसऱ्या टी20 क्रिकेट सामन्यात भारतानं झिम्बाब्वेचा 90 धावांनी पराभव करून 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजय आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित 20 षटकात 5 बाद 219 धावा केल्या. ईशान किशननं 44 चेंडूत 81 धावा तर तिलक वर्मानं 29 चेंडूत 9 बाद 60 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ 18 षटकापर्यंत 129 धावाच करू शकला. भारताकडून अभिषेक शर्मानं 3 तर पदार्पण करणाऱ्या यश ठाकूर आणि प्रिन्स यादव यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले. भारतीय टी20 संघाचा नवीन कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील हा पहिलाच मालिका विजय आहे. जागतिक युवा स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या एकेरीमध्ये भारताच्या अनाथ सिंगनं ऐतिहासिक विजेतेपद पटकावलं आहे. कॅनडात नायगरा ऑन द लेक इथं झालेल्या अंतिम सामन्यात अव्वल मानांकित अनाथ सिंग हिनं इजिप्तच्या रुकया सालेमचा 3-0 असा पराभव केला. या स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारी अनाहत ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. 18 वर्षीय अनाहतनं दुसऱ्या मानांकित सालेमचा 11-3 11-7 11-9 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकलं. इजिप्तच्या खेळाडूंची गेल्या 16 वर्षांची मक्तेदारी मोडत एकही गेम न गमावता अनाहतनं हा ऐतिहासिक विजय मिळवला. ओमानमध्ये पार पडलेल्या युवा हॉकी फाईव्ह आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकाच्या सामन्यात भारतीय युवा संघानं प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 3-1 असा पराभव करत विजेतेपदाला गवसणी घातली आहे. रोमित पाल, कर्णधार केतन कुशवाह आणि शाहरुख अली यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदवला. महिलांच्या स्पर्धेत चीनविरुद्धच्या अटीतटीच्या अंतिम सामन्यानंतर भारतीय संघानं रौप्यपदक जिंकलं. दोन्ही संघांच्या या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करत हॉकी इंडियानं खेळाडूंना बक्षीस जाहीर केलं आहे. पुरुष संघातील प्रत्येक खेळाडूला 2 लाख रुपये आणि रौप्यपदक जिंकणाऱ्या भारतीय महिला संघातील प्रत्येक खेळाडूला 1 लाख रुपये बक्षीस दिलं जाईल. भारतीय हवामान विभागानं आज मध्य महाराष्ट्र आणि ओडिशामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच उद्यापर्यंत छत्तीसगड, गुजरात आणि गोवा या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि हिमाचल प्रदेशमध्येही आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सरकारशी सकारात्मक चर्चेनंतर सीजेपीचं आंदोलन मागे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रिपदाचा कार्यभार. सार्वजनिक परीक्षेतला गैरव्यवहार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक उद्या लोकसभेत सादर केलं जाणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. कारगिल विजय दिवसानिमित्त देशभरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन. जागतिक युवा स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अनाथ सिंगचा ऐतिहासिक विजय आणि आशियाई युवा हॉकी फॉईज अजिंक्यपद स्पर्धेत पाकिस्तानवर मात करत भारताची विजयी कामगिरी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. सरकारान मागणी मानून घेतल्या उपरांत काँग्रेस जनता पार्टीन आपले आंदोलन फाटी घेतला. धर्मेंद्र प्रधान हांच्या राजीनाम्या उपरांत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी हांची नवे शिक्षण मंत्री म्हण नियुक्ती. सरकार फाल्यां लोकसभेत सार्वजनिक परिक्षा अनुचित साधना प्रतिबंध दुरुस्ती

0: विधेयक मांडटले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीवेल्या मन की बात कार्यावळीवरवी देश विदेशातल्या लोकांकडेन संवाद साधतले. 1999 वर्साच्या कारगील झुजात जीवाचे बलिदान दिल्ल्या भारतीय सैनिकांच्या शौर्याचो भोवमान करपाखातीर आयज कारगील विजय दिवस मनयतात. आनी स्क्वॉश खेळात अनाहत सिंग हांणी वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशीप जिखून इतिहास रचला. ही सर्त जिखपी ती पयली भारतीय थारल्या. आता पुराय खबरो. सरकारान मागण्यो मानून घेतल्या उपरांत सीजेपीन आपले आंदोलन फाटी घेतला. परिक्षा पद्दतीत सुदारणा आनी पेपर लीक रोखपा खातीरच्या उपायांचेर लक्ष केंद्रीत करून केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आनी डॉ जितेंद्र सिंग हांणी काल सीजेपीच्या शिष्टमंडळा वांगडा चर्चेची तिसरी फेरी घेतली. नवी दिल्लीत सीजेपीच्या शिष्टमंडळा वांगडा संयुक्त पत्रकार परिषदेत उलयतना मंत्री जेपी नड्डा हांणी सांगले की बसकेत आंदोलकांचेर कसलीच कारवाय करची न्हय आनी तांचेर कसलोच एफआयआर नोंदवचो न्हय ह्या सीजेपीच्या मागण्यांक सरकारान मान्यताय दिल्या. परिक्षा संस्थांनी सुदारणांखातीर सीजेपीन दिल्ल्या 5 मुद्द्यांचेर उलयतना मंत्री नड्डा हांणी सांगला की सरकार ह्या चार्टराचेर विचार करतले आनी सीजेपी वांगडा चर्चा करून जे शक्य आसा ते करपाक तयार आसा. धर्मेंद्र प्रधान हांच्या राजीनाम्या उपरांत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी हे नवे शिक्षण मंत्री आसतले. जोशी हांका तांच्या सध्याच्या खात्यां व्यतिरिक्त शिक्षण मंत्रालयाचो अतिरिक्त कार्यभार दिला. मंत्री जोशी सध्या गिरायक वेव्हार, अन्न आनी भौशीक वितरण आनी नवी आनी नवीकरणीय उर्जा मंत्री म्हणून काम पळयतात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी धर्मेंद्र प्रधान हांचो केंद्रीय मंत्रिमंडळातलो राजीनामो तात्काळ प्रभावान स्विकारला. सरकार फाल्यां लोकसभेत सार्वजनिक परिक्षा अनुचित साधना प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 मांडटले. सोमारा विधीमंडळाच्या कामकाजात हे विधेयक दुरुस्ती खातीर करपाचो यत्न आसा. हे विधेयक केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग मांडटले. शुक्रारा केंद्रीय मंत्रिमंडळान पेपर लीक आनी परिक्षांतील गैरप्रकाराच्या प्रकरणात जलद गतीन सुनावणी करपाखातीर आनी कडक ख्यास्त सुनिश्चित करपाखातीर विधेयकाच्या मसुद्यात मान्यताय दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीवेल्या मन की बात कार्यावळीवरवी देश विदेशातल्या लोकांकडेन आपले विचार मांडटले. म्हयन्याळ्या रेडिओ कार्यावळीचो हो 136वो भाग आसतलो. आकाशवाणी आनी दूरदर्शनाच्या पुराय नेटवर्काचेर, एआयआर न्यूज वेबसायटीचेर आनी न्यूज ऑन एअर मोबायल एपाचेर ही कार्यावळ प्रसारित जातली. तशेंच एआयआर न्यूज, डीडी न्यूज, पीएमओ आनी म्हायती आनी प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलाचेर ताचे थेट प्रसारण जातले. हिंदी प्रसारणा उपरांत रोखडेच आकाशवाणी प्रादेशीक भाषांनी ही कार्यावळ प्रसारित करतली. मॉल्डोवा, उत्तर मॅसिडोनिया आणि रोमानिया हांची भोवडी सोपून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सकाळी नवी दिल्लीक परतल्यो. ह्या भेटी वेळार राष्ट्रपती आणि 3 युरोपीय देशांकडेन भारताची रणनीती भागीदारी घटमूट करपाचो हेत आशिल्ली उचेल्या पावडावेली चर्चा केल्या. तशेंच रोमानियातल्या बुखारेस्ट युनिव्हर्सिटी ऑफ इकॉनॉमिक स्टडीज कडल्यान राष्ट्रपतींक भोवमानीत केले, जो भारत आणि रोमानिया हांच्या मधल्या वाढत्या संबंधाचे प्रतिबिंब आसा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी भारत रोमानिया संबंध घटमूट करपाखातीर रोमानियातल्या भारतीय समाजाची तोखणाय केल्या. रोमानियातल्या अधिकृत भेटेच्या निमण्या दिसा बुखारेस्टात भारतीय समाजाखातीर आयोजित केल्ल्या कार्यावळीत त्यो उलयताल्यो.
1: पिछले 2 दिनों की अपनी यात्रा के दौरान मैंने भारत के प्रति रोमानिया की आत्मीयता और सद्भावना को मैं प्रत्यक्ष अनुभव किया. आज हमारे दोनों देशों के बीच सहयोग पहले से कहीं अधिक व्यापक और गतिशील है. हमारी सरकारें सस्टेनेबल डेवलपमेंट, क्लाइमेट चेंज से निपटने के प्रयासों, आतंकवाद के विरुद्ध सहयोग तथा रूल्स बेस्ड शांतिपूर्ण अंतर्राष्ट्रीय व्यवस्था को बढ़ावा देने जैसे विश्व मुद्दों पर मिलकर कार्य कर रहे हैं.
0: 1999 वर्साच्या कारगील झुजात आपल्या जीवाचे बलिदान दिल्ल्या भारतीय सैनिकांच्या शौर्याचो भोवमान करपाखातीर आयज देशभरात कारगील विजय दिवस मनयतात. ह्या दिसा पाकिस्तानाचेर भारतान जैत मेळयल्ल्याक आनी ऑपरेशन विजय यशस्वीपणान सोपल्याक 27 वर्सा पुराय जातात. हे कारवायेत भारतीय सशस्त्र दळान जम्मू काश्मीरातल्या कारगील जिल्ह्यातलो पाकिस्तानी सैनिक आनी दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्लो वाठार परतून मेळयलो. हे निमतान मुखेल कार्यावळ लडाखातल्या द्रास हांगाच्या कारगील झुजा स्मारकार जाता. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन.

0: सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
1: आता मुखावेल्यो खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सांजे 4:30 व्हिडिओ कॉन्फरन्सिंगा वरवीं व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम 2026 हातूंत वांटो घेवप्यांकडेन संवाद सादतले. दरेका राज्य आनी केंद्रशासीत प्रदेशाचे प्रतिनिधित्व करपी आनी भाग घेवपी 400 परस चड तरणाटे प्रधानमंत्र्यांकडेन संवाद सादतले. फाटल्या म्हयन्याच्या 4-30 तारखेमेरेन 2 पावड्यांनी विकसीत व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम 2026 आयोजित केल्लो. तातूंत लडाख, हिमाचल प्रदेश आनी उत्तराखंडातल्या 74 व्हायब्रंट गावांचो आस्पाव आशिल्लो. 3 लाखांपरस चड तरणाट्यांनी वांटो घेतिल्ल्या देशव्यापी ऑनलायन प्रश्नमंजुषा सर्तीवरवीं वांगड्यांची निवड केल्ली. संसदेचो दरेक खीण हो लोकशाय घटमूट करपा खातीर समर्पित आसूंक जाय अशें उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांणी सांगला. नवी दिल्लीत राज्यसभेच्या नव्यान वेंचून आयिल्ल्या वांगड्यां खातीर आयोजित केल्ल्या अभिमुखता कार्यावळीत ते उलयताले.
2: Always say in the house, debates, discussions and even disturbances, it must be always lead to a final decision. Without decision, no country can move forward. Without decision, no government can function. So decision is required. If you delay also, the right decision also becomes sometimes wrong decision. Or that becomes no decision. This is where we need to have knowledge of the rules and procedures of the house towards contributing effectively through debates.
1: ह्या वेळार रचनात्मक सहकार्य आणि संसदीय परंपरांचे पालन करपाच्या महत्वाचेर उपराष्ट्रपतींनी भर दिलो. लोकांकडेन सतत संपर्क दवरून प्रश्नवर आणि शून्यवराचो प्रभावी वापर करपाचे आवाहन तांणी संसद वांगड्यांक केला. 20-28 नोव्हेंबर 2026 ह्या काळात गोंयात जावपी 57व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा खातीर राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळान अधिकृतपणान प्रवेशिका स्विकारपाक सुरवात केल्या. महोत्सवाचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर हांच्या फुडारपणाखालच्या आशियातल्या सगळ्यात पोरण्या चित्रपट महोत्सवात मुखेल भारतीय पॅनोरमा विभाग आसतलो, जातूंत 25 फिचर आणि 20 नॉन फिचर चित्रपटां तशेंच पदार्पण करपी दिग्दर्शकांक आणि डिजिटल वेब मालिकांक पुरस्कार दितले. आयसीएफटी युनेस्को गांधी पदका सयत आंतरराष्ट्रीय सर्ती खातीरय संवसारीक प्रवेशिका उक्त्यो आसात. भारतीय श्रेणी खातीर प्रवेशिका सादर करपाची मुजत ऑगस्टाच्या मध्याक सोंपता, जाल्यार फिल्म फेअर वरवीं आंतरराष्ट्रीय प्रवेशिका सादर करपाची निमणी तारीख 31 ऑगस्ट 2026 ही आसा. स्क्वॉश खेळात अव्वल मानांकित अनाहत सिंग हांणी वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशीप जिखून इतिहास रचला आनी ती ही स्पर्धा जिखपी पयली भारतीय थारल्या. कॅनडातल्या नायगारा ऑन द लेक हांगा जाल्ल्या वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशीपच्या चलयांच्या एकोड्या गटाच्या फायनलीत अनाहतान इजिप्ताच्या रुकाया सालेम हांचो 3-8-0 असो पराभव केलो. केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय हांणी अनाहत सिंग हांकां विजेतेपद मेळ्या उपरांत परबी भेटयल्या. दादल्यांच्या क्रिकेटात हरारे हांगा काल झाल्या 3 मॅचींच्या मालिकेच्या दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय मॅचीत भारतान यजमान झिम्बाब्वेचो 90 धावड्यांनी पराभव केलो. ह्या जैताक लागून भारतीय पंगडान मालिकेत 2-8-0 अशी आघाडी घेतल्या. तशेंच नवो T20 कर्णधार श्रेयस अय्यराच्या फुडारपणाखाला ही पयली मालिका जिखल्या. भारतीय हवामान खात्यान आयज मध्य महाराष्ट्र आणि ओडिशा वाठारात उटंगराच्या पावसाचो रेड अलर्ट जारी केला. छत्तीसगड, गुजरात, कोंकण आणि गोय हांगाय अति मुसळधार पावस पडपाची शक्यता आसा. हवामान खात्यान सांगला की आंध्र प्रदेश, मुख्य पूर्व मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर आणि लडाख, झारखंड, उत्तराखंड, राजस्थान आणि उत्तर पूर्व भारताच्या काय वाठारांनी आयज खूप पाऊस पडपाची शक्यता आसा. ह्या महिन्याच्या 27 तारखेमेरेन अंदमान आणि निकोबार जुवे, आंध्र प्रदेश, अंतर्गत कर्नाटक, तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकल हांगा जगला आणि वादळी वाऱ्यासयत गडगड मारपाचो अदमास आसा. आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. सरकारान मागण्यो मानून घेतल्या उपरांत काँग्रेस जनता पार्टीन आपले आंदोलन घेतला फाटी. धर्मेंद्र प्रधान हांच्या राजीनाम्या उपरांत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी हांची नवे शिक्षण मंत्री म्हणून नियुक्ती. सरकार फाल्यां लोकसभेत सार्वजनिक परीक्षा अनुचित साधना प्रतिबंध दुरुस्ती विधेयक मांडटले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीवेल्या मन की बात कार्यावळीवरवीं देश विदेशातल्या लोकांकडेन संवाद साधतले. कारगिल झुजात जीवाचे बलिदान दिल्ल्या भारतीय सैनिकांच्या शौर्याचो भोवमान करपा खातीर आयज कारगिल विजय दिवस मनयतात. आणि खेळात स्क्वॉश खेळात अनाहत सिंग हांणी वर्ल्ड

जुनियर चॅम्पियनशीप जिखून इतिहास रचला. ही सर्त जिखपी ती पहिली भारतीय थारल्या. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 नमस्कार. आयकुप्यानो, तुम्ही ट्यून इन केला तुमच्या आवडीचो 233 मीटर म्हळ्यार 1287 किलो हर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. वेळ जाता 8:51 12 सेकंद म्हणटकूच ह्या वेळार तुमकां आयकुपाक दिता तुमची आवडीची चित्रसंगीत ही कार्यावळ. सुरवेक आयकुया दिल है तुम्हारा ह्या फिल्मा खातीर अलका याग्निक आणि कुमार सानू हांचो जोड आवाज, नदीम श्रवण हांचे संगीत, समीर हांची गीत रचना.

एनिमी ह्या फिल्मा खातीर ऐकुया ऐश्वर्या कुमार, दर्शना मेनन हांचो जोडावाच, थामन हांचे संगीत.

नमस्कार, हांव मनाली प्रभुगांवकर. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. सरकारान मागण्यो मानून घेतल्या उपरांत काँग्रेस जनता पार्टीन आपले आंदोलन फाटी घेतला. धर्मेंद्र प्रधान हांच्या राजीनाम्या उपरांत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी हांची नवे शिक्षण मंत्री म्हणून नियुक्ती. सरकार फाल्यां लोकसभेत सार्वजनिक परिक्षा अनुचित साधना प्रतिबंध दुरुस्ती विधेयक मांडटले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणी वेल्या मन की बात कार्यावळी वरवीं देश विदेशातल्या लोकांकडेन संवाद साधतले. मॉल्डोवा, उत्तर मॅसिडोनिया आणि रोमानिया हांगाची भोंवडी सोपून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सकाळी नवी दिल्लीक परतल्यो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सांजे 4:30 वरांचेर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगावरवीं विकसीत व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम हातूंत वांटो घेवप्यांकडेन संवाद साधतले. 20 ते 28 नोव्हेंबर ह्या काळात गोंयात जावपी 57व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा खातीर राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळान अधिकृतपणान प्रवेशिका स्विकारपाक सुरवात केल्या. कारगील झुजात जीवाचे बलिदान दिल्ल्या भारतीय सैनिकांच्या शौर्याचो भोवमान करपा खातीर आयज कारगील विजय दीस मनयतात. स्क्वॉश खेळात अनाहत सिंग हांणी वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशीप जिखून इतिहास रचलो. ही सर्त जिखपी ती पहिली भारतीय थारल्या. भारतीय सब ज्युनियर दादल्या पंगडान FIH युथ हॉकी आशियाई चॅम्पियनशिपात बेस बरी कामगिरी करून पाकिस्तानाक 3-8 अशें हारोवन भांगरा पदक जोडले. आणि भारतीय हवामान खात्यान आयज मध्य महाराष्ट्र आणि ओडिशा वाठारात उटंगराच्या पावसाचो अदमास उक्तावन रेड अलर्ट जारी केला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

सोनू निगम आणि श्रेया घोषाल हांचं जोड आवाज ऐकूया. राम संपत हांचे संगीत, समीर हांची गीतरचना खाके या फिल्मा खातीर.

0: सरळ
1: ताई कशी जाता की ते हवा प्रदूषण हवा गरजेची आणि ती दूषित झाल्या आम्ही त्रासात पडतली
0: होय होय हवा नितळ दवरप खूप गरजेचे असता जेव्हा आम्ही मेल्ली जनावरां गोरवां मांजरां उंदीर उगड्यार उडयतात तेव्हा ते कुसतात आणि त्यांची घाण हवेत मिसळटा तशेंच गटारां उगडी उरली जाल्यार तातूंत दुशीत वायू जातात ते हवेत मिसळटात तशेंच फॅक्टरीचो धुंवर मोटारी गाडयो हांचो धुंवर हवेत मिसळटा आनी हवा इबाडटा कचऱ्याच्यो राशी कुसको भाजीपालो केळ्याच्यो साली काळंगाच्यो साली जेन्ना घाण उडयतात तेन्ना ती कुसता आनी हवा दुशीत जाता आनी मुसांचे जळारांचे चोंबे वाडटात कचऱ्या भितर प्लॅस्टीक आसा प्लॅस्टीक जर जळ्ळें जाल्यार दुशीत वायू तयार जातात आनी हवा इबाडटा आमच्या घरांतले जमनीचे सगळे धुयले उदक आयदनाचे कपड्यांचे धुयले उदक जर भायर पावले आनी रब्याची कोणा जाली जाल्यार थंय जीव जंतू जातात म्हणून आम्ही सरभोवतणी नितळ दवरूंक जाय हवामान नितळ दवरपाक झाडां खूप मदत करतात झाडां कार्बन डायऑक्साइड वायू घेतात आणि प्राणवायू सोडतात तशेंच हवामान थंड दवरतात झाडां आमकां फुलां फळां वखदां लाकडां फर्निचर दितात तशेंच झाडाचेर सोबीत गोटेर बांदून शिवणी रावतात आणि ही झाडां मातयेची धूप थांबयतात म्हणून आम्ही झाडां ओगीच मारूंक फावना झाडाची खूप आम्ही राखण करूं जाय
2: ताई आमची टीचर म्हणता ट्रीज आर लंग्स ऑफ नेचर खरेच न्ही झाडां कितली गरजेची
1: ताई तुवें आमकां झाडाचे बरेच म्हत्व सांगले हांव आमच्या आंगणात आयच्यान खूब झाडां लायतले फुलांची झाडां रोयतले खरेंच झाडां खूब रोया देश व्हड करया
0: खरेंच प्रत्येकान जर नितळसाण दवरली जाल्यार हवा आमची शुद्ध उरतली आमची जीण बरी जातली जण एकल्यान जर ल्हान व्हड झाड रोयले जाल्यार आमचो देश पांचवो चार जातलो आयकले न्ही भावणानो
3: हय
0: आमचे गोंय सैमान नटिल्ले आसा गोंय ही आमची मायभूंय विंगड विंगड रंगाची फुलां फळां न्हंयो दर्यो झाडां पेडां हांगा भरिल्ले आसात आंबे पणस काजू काण्णां चुन्नां हांगा भरपूर आसात हांगा खळखळणारे झरे आसात न्हंयो आसात नुस्त्याच्यो राशी आसात पंडीत जवाहरलाल नेहरून आमच्या गोंयाक दक्षिणे कडले काश्मीर म्हणले अशें ह्या गोंयचे गीत आतां तुमकां आमी आयकून दितात हार्मोनियमाचे वाजयता बाब शुभम नायक तबला संघर्ष पालेकर आणि गीत गायतात ऋतुजा काकोडकर हर्ष नायक शुभम नायक आणि आर्या रविंद्रन गीत ऐकात आमचे गोंय।

0: कोलो भितर मरून पडला. तिने म्हणे कर्मा बघा, अरे अरे मेलो मरे हो कोलो. म्हातारी पडपडूंक लागली. आता कितें करूया, हो कोलो हांगा कुसलो जाल्यार घाणी पडटल्यो, हाका भायर झाडां मुळां व्हरून उगड्यार पुरल्यार बरें अशें ताणें चिंतलें. आनी त्या मेल्ल्या वरी पडिल्ल्या कोल्या ओडीत ताणें व्हेलें आनी झाडां मुळां दवरलो. आनी खोरें हाडपाक ती भायर सरली. आनी ती घरा पावतकच हेवटेन कोलो उठून उबो रावलो आनी म्हातारेक चाळोंक लागलो.
1: म्हातारे म्हातारे कूय कूय कूय कूय कूय कूय, सन्नाचो तोप धुय धुय धुय धुय धुय धुय.
0: कोल्यान म्हातारेक मान वयर करून कूय केले आनी दोंगरार धांव मारली. आयकले न्ही भावणा, न्हू कोलो कितलो हुशार तो. आवडली न्ही तुमकां काणी?
2: आमकां काणी खूब आवडली.
3: आता तुमकां कविता वाचन करतलो बाब हर्ष नायक.
1: म्हजे पयले कवितेचे नाव आसा एक दोन तीन. एक दोन तीन चार सगळी भुरगीं हुशार. एक दोन तीन चार सगळी भुरगीं हुशार. पाच स सात आठ करूया सगळे ग्रहपाठ. पाच स सात आठ करूया सगळे ग्रहपाठ. नऊ दहा अकरा बारा बेगीन बेगीन वचूया घरा. नऊ दहा अकरा बारा बेगीन बेगीन वचूया घरा. तेरा चौदा पंधरा सोळा सगळी भुरगीं एकवटान खेळा. तेरा चौदा पंधरा सोळा सगळी भुरगीं एकवटान खेळा. सतरा अठरा एकोणीस वीस भुरग्यांनी हाडले मोरा पीस. सतरा अठरा एकोणीस वीस भुरग्यांनी हाडले मोरा पीस. म्हजे दुसरे कवितेचे नाव आसा मोटू आनी छोटू. म्हजे नाव छोटू, भाव म्हजो मोटू. म्हजे नाव छोटू, भाव म्हजो मोटू. हांव करता मस्ती, भाव करता कुस्ती. हांव करता मस्ती, भाव करता कुस्ती. हांव चलता लुटू लुटू, भाव जेवता पुटू पुटू. हांव चलता लुटू लुटू, भाव जेवता पुटू पुटू. म्हजे तिसरे कवितेचे नाव आसा चपाती कर बेगीन. बाबान हाडला पळय तूप आनी पीठ. बाबान हाडला पळय तूप आनी पीठ. चपाती कर मम्मी गोल आनी नीट. चपाती कर मम्मी गोल आनी नीट. टिफिन घेवन वता शाळेक लागता भूक. टिफिन घेवन वता शाळेक लागता भूक. टिचर मोगान सांगता खूब खूब शीक. टिचर मोगान सांगता खूब खूब शीक. म्हजे चवथे कवितेचे नाव आसा म्हजो सुणो. आमगेर आसा एक सुणो, ताचे नाव आसा गुणो. आमगेर आसा एक सुणो, ताचे नाव आसा गुणो. गुणो खाता नुस्तें पाव सांगता फिरूंक येता मातसो राव. गुणो खाता नुस्तें पाव सांगता फिरूंक येता मातसो राव. दारांक गुणो बसता घर आमचे राखता. दारांक गुणो बसता घर आमचे राखता. चोराक करता भूक भूक गुणो नजरे आड जाल्यार आमकां जाता दूख. चोराक करता भूक भूक गुणो नजरे आड जाल्यार आमकां जाता दूख. भावनानो ही खळार मळार कार्यावळ पुष्पा प्रमोद गायतोंडे हांणी बरोवन सादर केल्ली. तांच्या वांगडा बाय ऋतुजा काकोडकर, शुभम नायक, हर्ष नायक, संघर्ष पालेकर आनी आर्या रविंद्रन हांणी वांटो घेतिल्लो. बरें तर मेळया केन्नाय तरी.
4: नमस्कार. आयकुप्यानो, इतल्यान आयची ही खळार मळार भुरग्यां खातीर आशिल्ली खाशेली कार्यावळ हांगाच सोंपता आनी कांय खिणांतच तुमकां आयकुपाक दिता 10 वरांचेर दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत जावपी हिंदीतल्यान खबरो.

0: तुमच्या खातीर गायता अँथनी सान, इमिलियानो दाक्रूज हांचे संगीत, आग्नेलो डिसोजा आणि पी एच पिंटो हांची गीत रचना.
1: कारीस तुझे वादळ विणे तू फळांत सापडायले.

ऐकूपनो तुम्ही ऐकतात कातारांची कार्यावळ आकाशवाणी पुणे केंद्राच्या मध्ये चॅनलवर. सकाळची 10:20 48 सेकंद जातात. ऐकूया पास्कोल हांचा आवाज.

मोगळ ऐकुप्यानो, तुम्ही ट्यून इन केला 233 अंश एक मीटर म्हळ्यार 1287 किलो हर्ट्सांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. इतल्यान आयची ही हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ हांगाच सोंपता. मोगळ ऐकुप्यानो, 10:54:50 जातात आनी कांय खिणा भितरूच तुमकां आयकुपाक मेळटले. भारताचे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी हांणी भारताच्या जनतेक उद्देशून केल्ली मन की बात.

ता उणी जावंक लागिल्ली. अशे परिस्थितींत सूरज कुमार देबबर्माजी हांणी ताका परतून लोकप्रिय करपाचो संकल्प केलो. आयज तांच्या यत्नाक फळां येवपाक लागल्या. चोंग प्रेंग वांगडा ते हेर पारंपारीक वाद्यांचे लेगीत सादरीकरण करता. कोकबोरोक लोकगीता, बावलगीता, बंगाली लोकगीता तांकां आवडटात. आतां तुमकां एक ल्हानशी क्लीप आयकुपाक दिता. हें संगीत तुमी केन्नाच विसरूं शकचे ना.

2024 मध्ये प्रस्ताव मागविता. इच्छुक अर्जदारांनी एनआयपीपीच्या सविस्तर माहिती खातीर prasarbharati.gov.in/nipp आणि akashvani.gov.in/files/nipp.pdf ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2024. येयात सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

बरोबर रुपरेषा सावन जातकच बरोबर 12:05 आसतली खासा बायलां खातीर आशिल्ली कार्यावळ अस्तुरी यशस्विनी. आयज ऐकुया आर्किटेक्ट आणि क्रोशे आर्टिस्ट निवेदिता वाळके हांचे कडेन उलयतले उशा नायक, उपरांत स्वर संगम. 1:05 कान्ना ओळा, 1:40 सदाफुली, 2:30 हिंदी फिल्मी संगीत.

आयच्या सांजेच्या सभेत 5:30 आसतली कार्यावळ युवानी कोंकणी. आयज ऐकूया स्वतंत्रताय विशीं म्हजे विचार. मानसी नायक, माफ करा, मानसी वाळवे हांचे उलोवप तुमकां आयकुपाक दितले. सवराचेर हिंदीतल्यान खबरो, 10 रोजगार म्हायती, 15 सदाफुली, 35 कांतारां.

आठ वरांचेर माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी हांचे मन की बाताचो कोंकणी अणकार तुमकां आयकुपाक दितले. आठ वरां 30 मिनटांचेर हिंदी फिल्मी संगीत, आठ वरां 45 मिनटांचेर समाचार संध्या, न्यूज एट 9 बरोबर 9 वरांचेर 9 वरां 15 मिनटांचेर स्पॉटलायट, 9 वरां 30 मिनटांचेर नॅशनल प्रोग्राम ऑफ फ्युचर आणि 10 वरांचेर नॅशनल प्रोग्राम ऑफ म्युझिक.

0: मोगाळ भयणीनो, तुमकां सगळ्यांक माय मोगाचो येवकार. अस्तुरी ह्या कार्यावळींत आयज आयकुया आर्किटेक्ट आनी क्रोशे आर्टिस्ट निवेदिता वाळके.
1: नमस्कार. यशस्विनी हे आमचे वळेरेंत आयज आमचे वांगडा आसात निवेदिता वाळके. आर्किटेक्ट आनी क्रोशे इन्स्टॉलेशन आर्टिस्ट अशी हांव तांची वळख करून दिता. निवेदिता बाय, आकाशवाणीच्या स्टुडिओन तुमकां येवकार आणि नमस्कार.
2: नमस्कार, थँक्यू.
1: म्हाका सांगात, आर्किटेक्ट आणि क्रोशे हे तशे पळोवपाक गेल्यार दोन वेगळ्यो गजाली न्हय, हाची सांगड तुम्ही कशी घाली?
2: सो आर्किटेक्ट, हांवें बॅचलर ऑफ आर्किटेक्चर केला. सो आर्किटेक्ट इज माय प्रोफेशन आणि क्रोशे हे म्हजे पॅशन.
1: ओके.
2: सो ह्या पॅशनाक कशे म्हजे एज्युकेशनाचो लाभ जावचो हे यूज करून हांवें क्रोशे एक थ्रेड आर्किटेक्चर गोवा हे म्हजे सोशल इनिशिएटिव्ह 2017 सुरू केले.
1: निवेदिता बाय, हांव मातशें फाटीं वता. हांगा कशें जाता, क्रोशे म्हटले न्ही की आमच्या गोंयांत तरी एक पारंपारीक अशें एक आर्ट म्हणून आमी त्या गजाली कडेन पळयता. पयलीं कशें आसतालें, बायलांक घरांत मातशें कामा पासून मातशी संवड मेळ्ळी की रोकडी सूय दोरो हातांत घेताली, सूत हातांत घेताली, क्रोशे विणटाली. आतां हाली सारा अशें चित्र दिश्टी पडना.
2: हय. सो म्हाका दोन कारणां दिसता. एक म्हणजे त्या काळांत मोबायल नाशिल्लो.
1: एक्झॅक्टली. हय.
2: सो आतां एक मिनिट सुद्दां मेळ्यार आमी रोकडो मोबायल चेक करता. तेव्हा एक मिनटाचो एक तास कसो जाता तो कळना. सो दॅट इज वन रिझन आमी सदां भुरग्यांनी तापयता, पण वी आर डुईंग द सेम थिंग. आणि दुसरे म्हणजे ही कला आता हळूहळू कमी जाता, कारण पहिली लोक करताली ताचो न्ही कोणें रिस्पेक्ट करूंक ना किंवा तांचो वाव करूंक ना. त्या कारणान मागीर कित्याक कोणूय करतलो जर ताका कोण रेकॉग्निशनूच दिना, पैशेय मेळना. सो आतां जेन्ना हांव कितें वस्तू ती करताली आनी ताचो जर मौलीक भाव पळयलो बाजारांत जाल्यार तो कांयच नाशिल्लो. मागीर कोणूय आपलो टायम कित्याक वेस्ट करतलो त्या गोष्टीचे?
1: आणि खंयचेय काम केलें की ताचो मोबदलो आमकां मेळपाक जाय
2: आणि अप्रिसिएशन
1: मेळपाक जाय. हय.
2: त्यो बायलो पैशा खातीरच करनाशिल्ल्यो, पण एक कौतुक तरी करपाक जाय न्ही की तू कितें तरी बरें करता. समाजान कितें जाता, कोण ऑफिसान वता.

0: किंवा दुकानार वता तांचो खूब रिस्पेक्ट आसता. पण घरान बसून कोण घर सांबाळून कितें करता न्ही तेका अजून आमी म्हणजे
1: रेकॉग्निशन अशें दिवना.
0: रेकॉग्निशन दिवना
1: बरोबर. हय
0: पण हळूहळू जाता इट्स कमिंग.
1: तुमचे हे आशावाद म्हाका आवडलो ज्या नदरेतल्यान तुम्ही त्या गजालीकडे पळयता न्ही बरे दिसले. म्हाका सांगात आर्किटेक्ट ह्या विशयाचे तुमचे शिक्षण झाला क्रोशे हातून.
0: क्रोशे हांवें 12 वर्सांचेर म्हज्या मम्मी कडल्यान घरान शिकले. वेन आय वॉज 12 ती घरान करताली आणि हांव एका कॉन्वेंट स्कुलान वताले म्हापशा. सो थंय आमकां सगळ्यांनी क्रोशे शिकयले 90 म्हणजे 2 डिव्हिजन्स अँड 90 गर्ल्स सगळ्यांनी शिकयले क्रोशे. आता आमचो व्हॉट्सअप ग्रुप असा. हांवें सहज त्यांना चौकशी केली की बाबा कोण कोण क्रोशे करता हांव करता
1: शिकयले
0: जाल्यार फक्त दोघांनीच ते याद आशिल्ले. बाकीची कम्प्लिटली विसरली. ते सुई कशी धरप सुद्धा त्यांना याद नाशिल्ले. आणि त्या दोघांमधले हांव एकटेच ते प्रोफेशनली परस्यू करताले. सो ताका लागून म्हाका कळले की बाबा 25 वर्षाच्या डिफरन्सान कितले ते कमी झाला.
1: 90 भुरग्यातल्या फक्त
0: दोघांच आणि हांव एकूच प्रोफेशनल म्हणजे प्रोफेशनली ते कोण करत नव्हता.
1: बरोबर. असं म्हणू येतात आम्ही ह्या गजालीकडे ते एक डाईंग आर्ट म्हणून
0: इट इज. आणि खूपशे हँडीक्राफ्ट जे असतात नी आमचे नॉट ओनली क्रोशे टॅटिंग असा. टॅटिंग तर आणि खूप फास्ट
1: करतात.
0: ते शटल घेऊन करतात आणि ते नॉट्स सो ते एक नॉट पडली आणि तू चुकले ते कट करून. क्रोशे चेन्स असता आणि क्रोशे तरी तुका सोडून परत तोच धागो यूज करून करपा. टॅटिंगान ते जायना. सो टॅटिंग तर आणि बेगीन हे जाता.
1: आता तुम्ही सांगात की ह्या गजालीन क्रोशाच्या हातून तुम्ही आता खूपशी वर्सां असात नी म्हणतकच हे आर्ट उरचे हाच्या खातीर तुमचे किती योगदान बीन असा.
0: हय सो थ्रेड आर्किटेक्चर गोवा जे म्हणजे सोशल इनिशिएटिव्ह असा. आम्ही आमचे 3 ध्येय असा. एक म्हणजे रेस्टोरेशन, दुसरे रिवायवल आणि तिसरे ट्रेनिंग.
1: 3 R म्हणू येतात.
0: सो रेस्टोरेशन आम्ही किती करतात जुने आजी पणजीन बी केले जे माझे क्लायंटांचे जे पीसेस असतात जे असे फाटतात ड्यू टू यूज किंवा दोरो खटखटीत जाता ते आम्ही त्यांना रिपेअर करून जसे पहिली आशिले तसे दितात. सो दॅट ते आमच्या आजीचे पणजीचे म्हणून ते विंटेज पीसेस ते दवरतात. सो दॅट इज हाऊ वी रिस्टोर ओल्ड पीसेस. देन रिवायवल म्हणजे किती जी कला असा ती नवीन जनरेशनाक कशी अपील जाऊची. आता आताची भुरगी काय तुवाले बी यूज करचे ना आणि टेबलार पाशेंस ना आणि ती लग्नात शिवण व्हरपाची पद्धतूय गेली. सो आता आम्ही किती करता इयरिंग करता किंवा मोबाईल पाऊचेस लॅपटॉप कवर्स म्हणजे जे आताच्या जनरेशनाक त्याची गरज असा तसे करता बॅग्स पर्सेस बी. आणि ऍज अन आर्किटेक्ट हांव किती करता वी यूज क्रोशे इन इन्स्टॉलेशन्स म्हणजे सिलिंगान वंटीचेर. देन वी डू फ्रेम्स व्हडले व्हडले आर्ट फ्रेम्स स्कल्पचर्स करता असे करून हांव ते आर्किटेक्चरान यूज करता. सो वी ऑल्सो डील म्हणजे बी टू बी बिझनेस म्हणता न्ही तो करता.
1: तुमचे खंय केल्ले प्रोजेक्ट बीन असा.
0: हय सो एक बँगलोराक एक स्कूल आशिल्ले प्रायमरी स्कूल शांतिनिकेतन स्कूल. इट वॉज डन फॉर अ पर्टिक्युलर आर्किटेक्ट इन बँगलोर. सो त्या पर्टिक्युलर प्रोजेक्टाक ताका नॅशनल अवॉर्ड मेळ्ळे IIIC आणि त्यांना म्हाका म्हणजे माझ्या कामाक त्या प्रोजेक्टा पासून रेकॉग्निशन मेळ्ळे की निवेदिता हे क्रोशे वेगळ्या तरेन करता म्हणजे रेग्युलर क्रोशे करना म्हणून. आणि त्यांनाच्यान जो म्हणजे हे एक पडलो
1: जबाबदारी
0: ती आतापर्यंत असा की निवेदितान सदांच किती तरी वेगळे करप आणि ताका खूप अप्रिसिएशनूय मेळ्ळे कारण गव्हर्नमेंट ऑल्सो रेकॉग्नाइज डेट म्हाका G20 भाग दिलो.
1: थंय तुमचो अप्रोच कसो झालो त्यांच्या कडेन तुमचे हे काम कसे पावले.
0: सो गोवा वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंटाक म्हजे नाव गेल्ले आणि त्यांच्यानी खूपशी नावं दिल्ली धाडली बिकॉज दिस G20 जे आशिले ते सबन दिल्लीच्यान कोऑर्डिनेट जाताले. सो थंय निफ्ट नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी दिल्ली त्यांच्यानी ते म्हजे काम पळयले फोटोग्राफ्स अँड त्यांच्यानी चूज केले की आमकां हो आर्टिस्ट त्या एक्झिबिशनाक जाय. इट वॉज अ हँडीक्राफ्ट हँडलूम अँड टेक्स्टाईलचे मिटींग आशिल्ली. सो तातून त्यांच्यानी म्हजे स्कल्पचर वापरले प्लस एक स्टॉल दिलो जंय सबन टिमीचे आमचे वर्क आम्ही डिस्प्ले केले.
1: निवेदिता बाई इतले सगळे व्हडले प्रोजेक्ट असा तुमचे काम चल्ला म्हणटकच तुमकां मनशाय जाय पडटली न्ही मॅन पॉवरही लागता आसतलो.
0: हय
1: तुमकां मेळटा आधार मेळटा.
0: मेळटा म्हणजे वी किती झाले हांवें पहिली एकटेच स्टार्ट केले 2017 त्यांना लहान लहान गोष्टी करताले हांव.

0: मागीर जेन्ना बँगलोरान म्हाका हो चान्स मेळ्ळो, एक म्हयन्यान व्हडले 5 मिटर बाय 5 मिटराचे आमकां इन्स्टॉलेशन करपाचें आसलें.
1: सो ते
0: एकाच म्हयन्या भितर, वीच वॉज इम्पॉसिबल, पण एज अ चॅलेंज आय टूक इट. आनी मागीर हांवें म्हज्याच फ्रेंडांक बी अशें विचारले आजूबाजू खंय खंय खंय वताले, कोण कोण क्रोशे करता, आनी मागीर आमी ती टीम तयार
1: केली.
0: हय, आनी हळूहळू ती टीम मागीर वाडत.
1: म्हणजे म्हज्यान अशें म्हणू येता की तुमी फक्त स्वताच एक बिझनेस न्ही, जाल्यार दुसऱ्यांकूय हातभार लावपाक तुमचो हातभार आसा.
0: हय हय. आणि एक बरे गोष्ट म्हणजे ह्या हेका एज लिमिट ना, हरशी कसं रिटायरमेंट एज असता, उलट आमचे सुरूच जाता सिनियर सिटिझन्स.
1: बरोबर.
0: सो टीम हॅज सिनियर सिटिझन्स, मागीर ड्रॉप आउट गर्ल्स जी स्कुलातल्यान ड्रॉप घेतात त्यांना आम्ही ट्रेन करता, कारण त्यांना गरज असा हे कला शिकून कितें तरी पोट भरपाचे, त्यांना एक साधन मिळतं. अशें करून ती टीम तयार झाली. सो बरें दिसता की म्हणजे ज्या सेक्शनाक हांव पावू शकता,
1: बरोबर,
0: इज तांचे सेक्शन विच नीड्स
1: इट, गरज आसा तांची, पावतात. निवेदिता बाय खरें बरी कला म्हणू येता आमच्यानी, कारण हांगा टायम वेस्ट असो खंयच जायना न्ही, घर सांबाळटा सांबाळटा.
0: आणि सगळं फ्रेंडली, सगळो धागो तुजो कॉटनाचो, सो तेतून खंयच कोणाचेच नुकसान जायना, एनवायरमेंटाचे जायना, कांयच ना. सो
1: हय, ते झालेच, पण ताच्या बरोबर ताका मेंटेनन्सही लागता आसतले न्ही.
0: हय, मेंटेनन्स लागता, पण कितें आता इयरिंग्स, मोबायल पाउचेस, पर्सेस बी ते चड कोण धुवपाक बी अशें वचना. मेंटेनन्स केन्ना जाय पडटा, तुवाले बी आसता, टेबलार कितें पडटा, तांकां मेंटेनन्स जाय पडटा. पण हे धाकटे धाकटे हांकां चड असो मेंटेनन्स, आनी आमी बरे स्टार्च करून बी ते दितात, सो बरे उरता ते.
1: हय, हांवें वाचले निवेदिता बाय की तुमकां एक अवॉर्ड मेळिल्लो हाचो, बिझनेस दिवा अवॉर्ड इन 2020, ताचे बद्दल आमकां थोडेशे सांगात.
0: हय, सो गोवा चेंबर ऑफ कॉमर्स जे आसा तांचे वुमन्स विंग आसा. सो वुमन्स विंग दर वर्सा हे बिझनेस दिवा कॉम्पिटिशन सगळ्या बायलां खातीर ओपन दवरता, अँड मेनली ते स्टार्टअप्सांनी फोकस करतात, वुमन रन स्टार्टअप्स. सो इन 2020 तांचो फर्स्ट बिझनेस दिवा अवॉर्ड झालो, आणि ते बरे असता, म्हणजे ते मेंटोरशिपूय असतात. तू जसे जसे फुडे फुडे राऊंडान वता, तुका गायडन्स मेळटा की कसे प्रेझेंट करप तुझी बिझनेस आयडिया बी, आणि त्या हितून ही हांव त्यांना म्हणजे जस्ट म्हणजे एज अ हाऊस वाईफ डुईंग माय पॅशन असे गेले, पण त्यांना ते इतले आवडले की कोणे तरी चितले की क्रोशे ही साधी कला आर्ट इन्स्टॉलेशनान वापरपाचे. सो त्यांच्यानी खूप कौतुक केले, आय गॉट द सेकंड
1: नवी आयडिया. बरे दिसले. तुम्ही असे ह्या विषयाचेर जागरूकताय करपा खातीर, अवेअरनेस करपा खातीर बिन म्हणून खंय लेक्चर्स बिन घेऊपाक वतात?
0: हय, सो खूपशा महिला मंडळांनी, मागीर संस्थांनी, ऑल्सो आता DRDA आमचे
1: गव्हर्नमेंटाचे,
0: थंय बी वुमन एंटरप्रेनर म्हणून म्हाका आफयले, स्कुलांनी.
1: आणि थंय प्रतिसाद कसो मेळटा मागीर बाकीच्या बायलांचो?
0: तांकां खूप बरे दिसता की एक नॉर्मल बायल, आय म्हणजे हांव सदां म्हणटा की हांव हाऊस वाईफांतल्यानूच हे अचीव केला. सो तांकां बरे दिसता जेन्ना हांव सांगता की हांव तुमच्या भशेनूच एक नॉर्मल बायल असा, जर हांव करू शकता जाल्यार तुम्ही म्हज्या पेक्षा बरे करू शकता.
1: एक्झॅक्टली.
0: सो ती खूप खुश जातात.
1: म्हणटकच ह्या फिल्डान खूपस उमेद वाढवपी गजाली घडटा असे तुमच्यानी म्हणू येता. सांगात, ह्या फिल्डान नवी कोणी समज येऊ सोदता जाल्यार तांकां तुम्ही किती सांगशात?
0: ह्या फिल्डान खूप स्कोप असा, आणि आता बिकॉज ऑफ युट्यूब व्हिडिओज आणि इंटरनेट, सगळे इतक्या बऱ्या पद्धतीन ते शिकवतात की तुका गुरु हो इंटरनेटचेरूच असा, तुका कोणाकडे वचून शिकपाची अशी गरज ना. पहिली कसे कोणी शिकयल्यारूच आम्ही शिकू शकताले, आमकां स्कुलान शिकयले, पण आज इंटरनेट युट्यूबार इतले डिटेल बेसिक व्हिडिओज पासून कॉम्प्लिकेटेड पर्यंत सगळे
1: असा,
0: आणि स्कोपूय खूप असा. फक्त तुवें क्रिएटिव्हिटी वापरपा जाय की तुझ्या मार्केटान, आता जे कस्टमर सेगमेंट हांव केटर करता वील बी डिफरंट फ्रॉम सम अदर पर्सन. आता ज्या बायलांकडे उलयता सेल्फ हेल्प ग्रुप, आता ती तोरणा करून विकतात, कारण त्या मार्केटान तांचे ते खपता, पण म्हजे मार्केट वेगळे असा. सो तुवें ते दृश्टिकोनातल्यान क्रिएटिव्हिटी तुझी वापरपा जाय की तू ज्या सेगमेंटाक टार्गेट करता तांकां खंयचो प्रोडक्ट जाय आणि तो कशा तरेन तुवें ताका पावोवपाचो.
1: मार्केटिंगाचेर आतां तुमी थोडे सांगले, ह्या गजाली कडेन मार्केटिंग आसा अजून तुमकां किती दिसता?
0: हय, सो हांवें किती केले 2017

0: तीन म्हळ्यार बाय देन सोशल मिडिया वॉज देर, फेसबूक आशिल्लो तेन्ना. सो फेसबुकांतल्यान हांवें स्टार्ट केले सहज, म्हणजे हॉबी म्हणून घालपाक हवें, हांवें बिझनेस म्हणून स्टार्ट करूंक ना. अजूनय म्हाका दिसता की थ्रेड आर्किटेक्चर हो बिझनेस न्ही, हो सोशल इनिशिएटिव्हच आसा अजूनय. आणि ते घातले आणि म्हणून बँगलोर बसलेल्या आर्किटेक्टान तो पळयलो की हे क्रोशे कितीतरी करता आणि शी इज एन आर्किटेक्ट, सो ताणे म्हाका इन्स्टॉलेशन कर म्हणून चान्स दिलो. पण जर हांवें त्या फेसबुकचो बरो उपयोग करूंक नासतो, बेश्टे म्हणजे पर्सनल फोटो घातले बी म्हणून जाणा, हांवें त्या सोशल मिडियाचो उपयोग करून घेतलो. आता जसो काळ बदललो, आय हॅव स्विच टू इंस्टाग्राम. सो आता म्हाका कळले की माझो न्यू टार्गेट सेगमेंट असा यंग भुरगी असा, ती इंस्टाग्रामचेर असा. असे करून जसो काळ बदलता न्ही, तशी तुवें तुझी स्ट्रॅटेजी चेंज करत रावपाक जाय. हांव 2017 हे करताले म्हणून 2023 जावचे ना. सो एव्हरी डे म्हाका दिसता बायलांनी न्यूज पेपर वाचचो, कारण ताचेर गव्हर्नमेंटच्यो स्किमी असतात. मागीर मन की बात जे आमचे असतात, प्राईम मिनिस्टर ते उलयतात, ते किती म्हणतात ते ऐकचे, कारण ते जे अनाऊन्स करतात न्ही, ते तोच विचार इन टर्म्स ऑफ स्कीम जाऊन मागीर तो आमच्या पर्यंत पावता. सो तांचे जे विजन असा ते आम्ही मुखार व्हरपाक जाय, कारण भारत हे नंबर 3 चेर आम्ही हाडपाक सोदता इकॉनॉमिक अर्थव्यवस्थेन.
1: थोडो तरी हातभार
0: आसपाकूच जाय बरोबर प्रत्येक बायलाचो. हांव म्हणना क्रोशे करपीच, पण प्रत्येक बायलाचो कशा ना कशा पद्धतीन ते इकॉनॉमी घडोवपाक हातभार आसपाकूच जाय. आणि ताका लागून न्यूजपेपर आणि रेडिओ हे
1: वाचपाक जाय, ऐकपाक जाय. निवेदिताबाई, तुमचे कडेन खुबशे उलयली आम्ही आणि तुमच्या मनातले खुबशे जाणून घेतले. आता एक डाईंग आर्ट म्हणून जेव्हा आम्ही या क्रोशेकडे पळयता, ताका सुद्धा एक नवो आयाम दिवपाचो तुमचो प्रयत्न मुखार येता. खूप बरे दिसले, तुमका चढ आणि चढ देव बरे करू.
0: थँक्यू, धन्यवाद तुम्ही ही म्हाका संधी दिल्याबद्दल.
1: एक यशस्विनी अशी महिला म्हणून आम्ही तुमच्याकडे पळयता. तुम्ही जी वाटचाल घेतल्यात बायलां खातीर, महिलां खातीर, तातून तुमका सदांच प्रगती मिळू. देव बरे करू.
0: धन्यवाद.
2: यशस्विनी आर्किटेक्ट आणि क्रोशे आर्टिस्ट निवेदिता वालके निकतेच तुम्ही ऐकले. आणि आता ऐकूया एक सुंदरशे गीत वसुंधरा दास यांच्या आवाजात.

उषा पंडित आणि गायले गीत तुम्ही नित्यच ऐकलंय. आणि आता करवलीत पुढले गीत ऐकूया. रजनी ठाकूर यांच्या आवाजात हे गीत.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरार कॉल करात.

ह्यो सत काय मुखेल खबरो. भारत सदांच नवे उंचायेर पावत आसा. संरक्षण उत्पादन आसूं, संरक्षण निर्यात आसूं वा इश्टागत राष्ट्राकडेन राजकीय सहकार्य आसूं, अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज आकाशवाणी वेल्या मन की बात कार्यावळींत कारगील विजय दिसाच्या निमतान राष्ट्राक संबोधीत करतना सांगले. कारगील विजय दिसाच्या निमतान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मायभुयेच्या राखणे खातीर आपलो जीव दिल्ल्या सैनिकांक आर्गां ओपली. 1999 वर्षाच्या कारगील झुजांत जीवाचे बलिदान दिल्ल्या भारतीय सैनिकांच्या शौर्याचो भोवमान करपा खातीर आयज कारगील विजय दिवस मनयतात. धर्मेंद्र प्रधान हांच्या राजीनाम्या उपरांत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी हे नवे शिक्षण मंत्री आसतले. युनेस्कोच्या संवसारीक दायज वळेरेंत सारनाथ ह्या पुर्विल्ल्या बौद्ध थळाचो शिलालेखाचो आस्पाव जाला ही अभिमानाची गजाल, अशे विदेश मंत्री डॉ एस जयशंकर हांणी सांगले. 1999 वर्षाच्या कारगील झुजांत आपलो जीव दिल्ल्या भारतीय सैनिकांच्या शौर्याचो भोवमान करपा खातीर आयज देशभरांत कारगील विजय दिवस मनयतात. ह्या संघर्शांत भारतान पाकिस्तानाचेर जैत जोडले आनी ऑपरेशन विजय यशस्वी केल्ल्यांक आयज 27 वर्सां पुराय जातात. सरकार फाल्यां लोकसभेत सार्वजनिक परिक्षा दुरुस्ती विधेयक मांडटले. मोल्डोवा, उत्तर मॅसेडोनिया आनी रोमानिया हांगाची भोंवडी सोपोवन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सकाळी नवी दिल्लीक परतल्यो. आनी भारतीय हवामान खात्यान आयज मध्य महाराष्ट्र आनी ओडिशा वाठारांत उटंगराच्या पावसाक लागून रेड अलर्ट जारी केला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: तुझो मोग लोना आणि गायले गीत तुम्ही निकतेच ऐकले. फुडले गीत ऐकूया आंतोनेत. गायतात पिशे
1: पिशे पिशे.

0: तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कारगिल विजय दिनानिमित्त देशाच्या वीर शहीदांना आदरांजली. पर्यावरण रक्षणासाठी प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून आवाहन. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा पदभार प्रल्हाद जोशी यांनी स्वीकारला. पावसामुळे थांबलेली अमरनाथ यात्रा सुरू. आणि झिम्बाब्वे विरुद्धचा भारताचा तिसरा टी20 क्रिकेट सामना आज हरारेमध्ये रंगणार. कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या वीर जवानांना देश आज कारगिल विजय दिनानिमित्त आदरांजली वाहत आहे. कारगिल विजय दिनाचा मुख्य कार्यक्रम द्रास इथल्या कारगिल युद्ध स्मारकावर झाला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी द्रास इथं युद्ध स्मारकावर शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली. जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल तसंच लष्कर प्रमुख आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. संरक्षण मंत्र्यांनी यावेळी कारगिल युद्ध स्मारकाच्या पोर्टलचं उद्घाटन केलं तसंच शहीद पत्नींना सन्मानित केलं. शौर विजय यात्रा या मोटरसायकल रॅलीला त्यांनी हिरवा झेंडा दाखवला. कारगिल विजय दिनानिमित्त आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मातृभूमीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर सैनिकांना आदरांजली अर्पण केली आहे. सैनिकांची वीरगाथा देशवासियांना समर्पण आणि कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा देत राहील असं राष्ट्रपतींनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. आजचा दिवस देशाचं लष्करी सामर्थ्य, राष्ट्रीय एकता आणि मातृभूमीच्या रक्षणासाठीचा अतूट निर्धार याची साक्ष देत असल्याचं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. कारगिल विजय दिनानिमित्त सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा निर्धार अधिक दृढ करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमातून देशवासियांना केलं. हा या कार्यक्रमाचा 136वा भाग होता. कारगिलच्या आव्हानात्मक परिस्थितीपेक्षा आपल्या सैनिकांचा ताठकणा, दुर्दम्य साहस आणि अढळ आत्मविश्वास मोठा ठरला असं म्हणत त्यांनी हुतात्म्यांना आणि वीर सैनिकांना वंदन केलं.
1: कारगिल की ऊंची ऊंची चोटियां, कठिन मौसम, दुश्मन की चुनौती, हर परिस्थिति हमारे सैनिकों के सामने थी, लेकिन उनका हौसला हर चुनौती से बड़ा था. उन्होंने मां भारती की रक्षा के लिए अपना सर्वस्व अर्पित कर दिया. आज कारगिल विजय दिवस पर मैं सभी वीर शहीदों और वीर सैनिकों को श्रद्धापूर्वक नमन करता हूँ.
0: त्यांच्या शौर्यगाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं शौर्य विजय यात्रेचं आयोजन केल्याची माहिती त्यांनी दिली. एक यात्रा एक राष्ट्र एक सलाम हा संदेश देण्यासाठी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकापासून निघालेली ही यात्रा कारगिलच्या युद्ध स्मारकापर्यंत जाणार आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं केलेल्या क्षेपणास्त्र चाचण्यांचा तसंच अलिकडेच नौदलाच्या ताफ्यात दाखल झालेल्या स्वदेश निर्मित महेंद्रगिरी या युद्धनौकेचा उल्लेख करून आत्मनिर्भर भारताच्या वाढत्या ताकदीचं प्रतीक असल्याचं सांगून ते म्हणाले, भारताची संरक्षण उपकरणं आणि तंत्रज्ञानावर जगाचा विश्वास वाढतो आहे. कॅच द रेन या मोहिमेच्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचं सांगून त्या अनुषंगानं देशभर सुरू असलेल्या यशदायी प्रयत्नांची तसंच त्यामुळे घडून आलेल्या बदलांची उदाहरणं त्यांनी सांगितली. महाराष्ट्रात नाशिक

मोठ्या प्रमाणावर पाणी साठवण्याची क्षमता निर्माण करण्यात आल्याचा उल्लेखही त्यांनी केला. पर्यावरण संवर्धनाच्या मुद्द्यावर बोलताना प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी देशातल्या मातीपासून बनवलेल्या मूर्तींची पूजा करावी या आपल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अशा मूर्तींची प्रतिष्ठापना ही निसर्गपूजाच ठरेल असं ते म्हणाले. एक पेड माके नाम या उपक्रमाच्या सफलतेची उदाहरणही त्यांनी दिली. एकदाच वापरून फेकून द्याव्या लागणाऱ्या प्लास्टिकमुळे होणारं प्रदूषण टाळण्यासाठी देशभर सुरू असलेले प्रयत्न, त्यातून तयार होणारी उत्पादनं आणि रोजगार याविषयीची माहिती त्यांनी दिली. रिड्यूस, रियूज आणि रिसायकल ही आज घोषणा नाही तर आपल्या जीवनाचा भाग बनली असल्याचं ते म्हणाले. क्रीडा क्षेत्रात देशानं केलेल्या यशस्वी कामगिरीचा त्यांनी गौरव केला. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू तसंच लॉर्ड्सवर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाच्या कामगिरीचं कौतुक त्यांनी केलं. ब्रिटनमध्ये ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करावी, आपल्या क्रीडा भावनेनं सर्वांची मनं जिंकावीत यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. अलिकडेच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित या विषयांच्या ऑलिम्पियाड स्पर्धांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी केलेल्या गौरवास्पद कामगिरीचा अभिमानपूर्वक उल्लेख त्यांनी केला. देशात ऑलिम्पियाड्स आणि हॅकेथॉनची संस्कृती विस्तारत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. येत्या 7 ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिन साजरा होणार असून त्यानिमित्तानं त्यांनी श्रोत्यांना सांगितलं की सरकारी प्रोत्साहनामुळे असंख्य कारागीर आणि विणकरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आला आहे. गेल्या 12 वर्षात खादीची विक्री 6 पट वाढली असून विक्रीचा आकडा 8,000 कोटी रुपयांवर पोहोचला असल्याचं त्यांनी सांगितलं. येत्या सणासुदीच्या हंगामात खादी हातमागाची उत्पादनं खरेदी करावीत, व्होकल फॉर लोकलनुसार स्थानिक उत्पादनांचा आग्रह धरावा असं आवाहन त्यांनी केलं. येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं हर घर तिरंगा या मोहिमेला उत्साहानं पुढं न्यावं, आपल्या घरी पूर्ण आदरानं तिरंगा फडकवावा असं आवाहनही त्यांनी केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार आज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्वीकारला. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. दिल्लीत शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण केल्याप्रकरणी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करणारं पत्र लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लिहिलं आहे. आंदोलक विद्यार्थ्यांवर पायलटगनसारख्या शस्त्रांचा वापर करण्याला गृहमंत्री या नात्यानं मंजुरी दिली होती का असा प्रश्नही त्यांनी या पत्रात विचारला आहे. दिल्लीत तैनात सुरक्षा दलं केंद्रीय गृहमंत्रालयाला उत्तरदायी आहेत, त्यामुळे या कारवाईला परवानगी कोणी दिली? विद्यार्थ्यांना मारहाण करणारे साध्या वेशातले लोक, पोलीस कर्मचारी होते की स्वयंसेवक, त्यांच्या तैनातीला कोणी मंजुरी दिली असे प्रश्नही त्यांनी विचारले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते आज मुंबईत आयकर सिंधू या नवीन संकुलाचं उद्घाटन झालं. करदात्यांनी दिलेल्या करांच्या सहाय्यानं देशाचं कोषागार या संकुलाच्या नावाप्रमाणे महासागराचं रूप घेत आहे असं त्या म्हणाल्या. मुसळधार पावसामुळे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर कोसळलेली दरड हटवण्याचं काम पूर्ण झाल्यावर आज पहाटे अमरनाथ यात्रेकरूंची 19वी तुकडी जम्मू इथून बालताल बेस कॅम्पकडे रवाना झाली. यंदा अमरनाथ यात्रेत आतापर्यंत 4 लाखापेक्षा जास्त भाविकांनी अमरनाथ गुंफांना भेट दिली आहे. सिक्कीममधल्या नथुला मार्ग कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेली 5वी तुकडी आज गंगटोक इथं सुरक्षित परतली. सिक्कीम पर्यटन विकास महामंडळानं काल गंगटोक इथं आयोजित केलेल्या स्वागत समारंभात यात्रेकरूंनी त्यांचे अनुभव सांगितले. यंदा नथुला मार्गे कैलास मानसरोवर यात्रेसाठी 10 तुकड्या जाणार आहेत. आसामातल्या पूरस्थितीविषयी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केली. सोनोवाल सध्या दिब्रुगढमध्ये पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. केंद्र सरकार पूरग्रस्तांच्या पाठीशी आहे, त्यांना प्रत्येक प्रकारे मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. केंद्राचं आंतरमंत्रालयीन पथक राज्यात दाखल झालं असून बाधित प्रदेशाची पाहणी करत आहे असं त्यांनी सांगितलं. आतापर्यंत पुरात 66 जणांचा मृत्यू झाल्याचं प्रशासनानं सांगितलं. 6 जिल्ह्यातल्या 274 निवारा शिबिरांमध्ये सुमारे 19,000 बाधितांनी आसरा घेतला आहे.
अमेरिकन सैन्यानं सुमारे 2 आठवड्यांनंतर इराणवरचे हवाई हल्ले थांबवले असून संघर्ष थांबवण्यासाठी राजकीय प्रयत्नांना

0: चालना दिली आहे. अमेरिकेनं काल रात्रभर कोणतीही मोठी लष्करी कारवाई केली नसल्याचं इराणनंही म्हटलं आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पश्चिम आशियातला तणाव निवळण्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र होर्मुझच्या समुद्रधनीतील परिस्थिती अद्याप गंभीर असून इराणच्या शेजारी आखाती देशांमध्ये सुरक्षेबाबत असुरक्षितता कायम आहे. झिम्बाब्वेबरोबरच्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला भारताचा तिसरा आणि अखेरचा सामना आज हरारे इथं होणार आहे. संध्याकाळी 4:30 हा सामना सुरू होईल. काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं झिम्बाब्वेचा 90 धावांनी पराभव करून 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारतीय टी ट्वेंटी संघाचा नवीन कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील हा पहिलाच मालिका विजय आहे. मणिपूरच्या उखरुल जिल्ह्यात सुरक्षा दलांनी गेल्या 24 तासात राबवलेल्या शोध मोहिमांमध्ये शस्त्रसाठा तसंच अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. काही सशस्त्र दहशतवाद्यांना अटकही करण्यात आली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कारगिल विजय दिनानिमित्त देशाची वीर शहीदांना आदरांजली. पर्यावरण रक्षणासाठी प्रधानमंत्र्यांचं मन की बातमधून आवाहन. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा पदभार प्रल्हाद जोशी यांनी स्वीकारला. पावसामुळे थांबलेली अमरनाथ यात्रा सुरू आणि झिम्बाब्वे विरुद्ध भारताचा तिसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना आज हरारेमध्ये रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावरना उलयता बरोबर 1:40 आनी 25 सेकंड जाल्ली आसात. आयकून दिता कार्यावळ सदा फुली.

उल्लास पुयाव आणि नेफी रॉड यांच्या जोड आवाजात गीत तुम्ही ऐकलं. पुढले गीत ऐकूया स्वप्नील पांडुटकर यांच्या आवाजात हे गीत.

नितेश, तुम्ही आलिशा चिनाय आणि कुमार सानू ह्यांच्या जोड आवाजात गीत ऐकले. करवीत आता फुडले गीत ऐकूया. लता मंगेशकर आणि शबीर कुमार ह्यांच्या जोड आवाजात प्यार चुकता नाही या फिल्मातले गीत.

नमस्कार, हांव स्वाती बोरकार. हे आसात कांय मुखेल खबरो. आंध्र प्रदेश केंद्रीय वीज वितरण महामंडळ लिमिटेड कंपनीन प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली येवजणे खाला वीज जाळये वांगडा छप्पराचेर 50,114 सौर जोडणी समन्वयीत केल्यात, जाची वट्ट स्थापना क्षमता 180 मेगावॅट आसा. भारतीय टपाल कर्मचारी संघटने कडेन संबंधित आशिल्ल्या भारतीय टपाल कर्मचारी संघटनेच्या 12 वांगड्याच्या शिष्टमंडळान आयज कार्मिक भौशीक कागाळी आणि पेन्शन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग हांका तांच्या सेवा प्रकरणाचेर चर्चा करपा खातीर उलो मारला. आंध्र प्रदेश सरकारान 25 जुलै ते 1 ऑगस्ट मेरेन उत्तरांध्र कलाकू रेक्कलू ह्या नावान सप्तकभर एक मोहीम सुरू केल्या. ह्या मोहिमेक उत्तर दर्यादेगे वेल्या 6 जिल्ह्यांचो आसपाव आसा आणि मागीर 1 ऑगस्टा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भोगापुरात अल्लुरी सितारामा राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उक्तावण करतले. भारतीय हवामान खात्यान आयज मध्य महाराष्ट्र आणि ओडिशा हांगा उटंगराच्या पावसाक लागून रेड अलर्ट जारी केला आणि फुडल्या 2 ते 3 दीस छत्तीसगड, गुजरात, कोंकण आणि गोयात उटंगराचा पाऊस पडपाचा अदमास उक्तायला. केंद्रीय शिक्षण मंत्रालया खाला येवपी दिल्लीच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक परिभाषिक आयोगान गोवा कोकणी अकादमीच्या जोडपालवान वेगवेगळ्या विषयांचेर वैज्ञानिक आणि तांत्रिक परिभाषिक उत्तर साठो तयार करपाचा प्रकल्प हातात घेतला. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी हांणी आयज शिक्षण मंत्रीपदाचो ताबो घेतलो. धर्मेंद्र प्रधानान राजीनामो दिल्या उपरांत काल तांची नवो शिक्षण मंत्री म्हण नेमणूक जाल्ली. 14 जुलयाक दिल्लीतल्या राष्ट्रीय झूज स्मारका कडल्यान एक खाशेली शौर्य विजय यात्रा सुरू जातली अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आकाशवाणी वेल्या मन की बात कार्यावळीत सांगले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन हांणी आयज मुंबयच्या नरीमान पॉईंट हांगा आयकर खात्याच्या नव्या कार्यालय आयकर सिंधू संकुलाचे उक्तावण केले. ही इमारतीच्या नावाप्रमाण दरेक करदात्यान दिल्ल्या करातल्यान राष्ट्राचो खजिनो दर्यांत बांधला अशें तिणें ह्या सभेक संबोधित करतना सांगले. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

233.1 मीटर म्हणल्यार 1287 किलोहर्जाचेर आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आमी उलयता. बरोबर 3:12:45 जाल्ली आसात. इतल्यान आयची ही दुसरी सभा सोपली. आयकुप्यानो, ह्या वेळार FM रेनबो सेवेच्यो तशेंच विविध भारतीच्यो कार्यावळी चालू आसात, त्यो तुमच्यांनी आयकूंक येता. तुमची आमची परती भेट जातली 5:30 आयच्या 3 सभेत. तो मेरेन आमी तुमचो निरोप घेता. नमस्कार.

बसपी नासले. आमचे वीर पेठून उठले. दर एकलो चळवळींत वांटेकार जालो. बंड पेठून उठले. जमावबंदीच्या विरोधान सार्वजनिक गणेशोत्सव. विचार आणि विचार मांडणी अधिकारा खातीर केसरी आणि मराठा. काव्य आणि साहित्यातल्यान जनजागृती जावची, राजकीय जागृती जावची म्हणून रवींद्रनाथ टागोर, महम्मद इकबाल, जोश मलिहाबादी, महम्मद अली जोहर, काजी नरजुल इस्लाम हांची भाषणा झाली, कविता झाल्यो, तांणी कविता रचल्यो. कोण शांततेन अहिंसेन स्वातंत्र्य मेळोवंक सोदतालो जाल्यार कोण म्हणटालो की शस्त्र आणि अस्त्र हातीन घेवपाकूच जाय. आता एकतर मारा ना जाल्यार मरा, आणि इतलेच जर असत जाल्यार मागीर माराच. कोण अहिंसेन जाल्यार कोण शस्त्रास्त्र हातीन घेऊन. तो हिंसक असू जावं अहिंसक, दर एकलो एकाच गजाली खातीर तानेल्लो, स्वातंत्र्या खातीर, आणि शेवटाक हितान भागली. 15 ऑगस्ट 1947 आम्ही स्वातंत्र्य मेळयले. 1947 ते 1858 मेरेन चलिल्ले ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य आणि 1858 सुरू झाले ब्रिटिश साम्राज्याचे राज्य 1947 सोपले. स्वातंत्र्याची 70 वर्सां आम्ही आज मनयतात. आज आम्ही स्वतंत्र असा. भारताचेर भारतीयांचेच राज्य चलता. 70 वर्सां झाली. पण सगळ्या स्वातंत्र्यवीरांक जसो स्वतंत्र भारत जाय असलो तसोच तो आता असा काय? दर एकल्यान हो प्रस्न स्वताक विचारचो. या खिणाक म्हाका आमच्या वीरांच्या एका काणयेची याद म्हाका जाता. जेन्ना अहिंसेन स्वातंत्र्य मेळोवचे, रगत सांडचे न्हय, ब्रिटिशांची घरादारां जळोवची न्हय, तांच्यो सभा आमच्या स्वातंत्र्यवीरांनी उधळोवंक जाय नासल्यो, उधमसिंगान जनरल डायराची हत्या करची न्ही, अशे अहिंसेच्या मार्गान वचपी लोकांक स्वातंत्र्यवीरांनी जाप दितना म्हणिल्ले, रगत सांडले बगर स्वातंत्र्य मेळचे ना, आणि रगत सांडले बगर ते मेळ्ळे जाल्यार त्या स्वातंत्र्याची कोणाक किंमत उरची ना. खरेंच आमकां मेळिल्ल्या स्वातंत्र्याची किंमत ना काय? नासत घडये. कारण आम्ही 1947 म्हणताना म्हणतात आमकां 15 ऑगस्ट 1947 दिसा स्वातंत्र्य मेळा. मेळा? इश्टानो, मेळप आणि मेळप या शब्दामधी फरक असा. मेळप म्हटल्यार एखादी गजाल आपल्याक मेळप, जी मेळपाचीच असली ती मेळी. पण मेळप म्हणजे कष्टान एखादी गजाल साध्य करप. आमकां स्वातंत्र्य मेळूंक ना, आम्ही स्वातंत्र्य मेळयला. पण स्वातंत्र्यवीरांनी म्हटला ते खरे. घडये खरे स्वातंत्र्य मेळोवपाच्या चळवळीन आम्ही नासली, आमचे खरे रगत या धर्तरेर सांडूंक ना, देखून आमकां ताजी किंमत ना. आयज लेगीत आमचेर प्रत्यक्षपरीन नासले तरी अप्रत्यक्षपणान ब्रिटिश राज्य करतात. तांची भास, तांचो भेस, तांची संस्कृताय हाचो आजून आमचेर प्रभाव असा. आता कोणूय म्हणटलो चेंज इज द ओनली कॉन्स्टंट थिंग इन द वर्ल्ड, हे तुका खबर ना? असा. पण बदल जाय हाचो अर्थ आम्ही आमची संस्कृताय विसरप, आमची परंपरा विसरप असो जायना. आयज आमकां जिन्सा सारखे वेस्टर्न म्हळ्यार पाश्चात्य संस्कृतीचो भेस आमचो लागचो दिसपाक लागला. दिसपाचोच, काय हरकत ना. पण ताचे बरोबरूच आमच्या भारतीय भेसाची आयज आमकां लस दिसपाक लागला, आणि ही गजाल वायट दिसपासारखी असा. ब्रिटिश वतना आमकां आमची जमीन दिवन गेले आणि आमची संस्कृताय वांगडा व्हरपाची तयारी करून गेले. लोकमान्य टिळक जे स्वराज्य जाय म्हणटाले ते फकत स्वराज्य न्हय, तांकां स्वराज्या बरोबरूच सुराज्य जाय असले. दर एकल्यान आयज विचार करून स्वताक प्रस्न करचो, आम्ही स्वराज्यान रावतात, आम्ही सुराज्यान रावता काय? आम्ही आयची वाट चलतात ती सुराज्याची? आमची पावलां सुराज्याच्या वाटेन वतात? आयच्या पिळगेची वागणूक, कुटुंब व्यवस्था, भ्रष्टाचार, बलात्कार, लाचलुचपत ह्या सारखेल्या गजालींचो विचार केलो जाल्यार घडये जाप ना अशी मिळत. पुणे आजून वेळ हातांत असा. आजून परिस्थिती हाताभायर वचू ना. गरज असा सगळ्यांनी वांगडा येऊन, एकठा येऊन विचार करपाची आणि पावलां उखलपाची. आणि आमकां ते अशक्य ना. आम्ही विचार असो करचो, जर आम्ही सगळे भारतीय एकठांय जाऊन स्वराज्य मेळवंक शकतात जाल्यार आम्ही एकठांय येऊन सुराज्य लेगीत घडूंक शकतात. आणि देखून शेवटाक हांव इतलेच म्हणन, भारत मातेचे पाया कडेन स्वराज्य आम्ही ओपला. भारत मातेचे पाया कडेन स्वराज्य आम्ही ओपला, पण मनशा जागो जा संस्कृती मायेक राखूंक सुराज्य.

0: अशानं शंकर महादेवन यांचा आवाज, दीप काराबुरकर यांची उतरा आणि अशोक पत्की यांचे संगीत या गीता खातीर तुम्ही ऐकले. आणि अशानं ह्याच बरोबर युवावाणी या कार्यावळीतल्यान निरोप घेवपाचो या खिणाक वेळ जाता.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 1455 नंबरार कॉल करा.
1: ईशान आकाशवाणी पणजी केंद्राची म्हादय सेवा कायज खिणा भितर ऐकपाक रावात कोंकणीतल्यान मुखेल खबरो.
2: नमस्कार, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगा वरवीं विकसीत व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम 2026 कार्यावळींत वांटेकार जाल्ल्यां कडेन संवाद सादतात. कारगील विजय दिसा निमतान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मातृभुमीचे राखणे खातीर शहीद जाल्ल्या धाडसी सैनिकांक आर्गां ओपल्यात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळींत राष्ट्राक संबोधित करताना कारगील विजय दिसाच्या निमतान राष्ट्राच्या धाडसी जवानांचो उगडास केलो. गणेश उत्सवा वेळार पीओपीच्या बदल्याक सगळ्यांनी देशातल्या मातयेतल्यान तयार केल्ल्यो गणेश मूर्तीची पूजन करचे असो उलो प्रधानमंत्र्यांनी मारला. देशभरातले लोक एक पेड माके ना मोहिमेवरवी सैमाकडेन आपली जापसालदारकी पुराय करतात हाचेर प्रधानमंत्र्यांनी समाधान उक्तायले. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी हांणी शिक्षण मंत्रीपदाचो ताबो घेतल्या उपरांत आयज खात्याच्या वेगवेगळ्या येवजण्यो आणि मुखेल उपक्रमांची अंमलबजावणी करपा खातीर पुनरावलोकन बसका घेतली. भारतीय मजूर संघाकडेन संबंधित आशिल्ल्या भारतीय टपाल कर्मचारी संघटनेच्या 12 वांगड्यांच्या शिष्टमंडळान आयज कार्मिक भौशीक कागाळी आणि पेन्शन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग हांका तांच्या सेवा प्रकरणाचेर चर्चा करपा खातीर उलो मारला. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाखाला येवपी दिल्लीच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक पारिभाषिक आयोगान गोवा कोकणी अकादमीच्या जोडपालवान वेगवेगळ्या विषयाचेर वैज्ञानिक आणि तांत्रिक पारिभाषिक उतर साठो तयार करपाचो प्रकल्प हातात घेतला. आणि गोय राज्य वेचणूक आयोगान इकरा नगरपालिकांच्या प्रभाग फेर रचणुकेचो प्रस्तावित मसुदो जाहीर केला. प्रभाग फेर वेचणुकेविशी नागरिकांक हरकती.
3: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा है कि सामूहिक भागीदारी हमेशा से भारत की सांस्कृतिक परंपरा की ताकत रही है. उन्होंने आज वीडियो कॉन्फ्रेंस के माध्यम से विकसित वाइब्रेंट विलेज कार्यक्रम 2026 के प्रतिभागियों से संवाद करते हुए ये बात कही. इस दौरान सभी राज्य और केंद्र शासित प्रदेशों के 400 से अधिक युवाओं ने अपने अनुभव साझा किए. विकसित वाइब्रेंट विलेज कार्यक्रम के तहत प्रतिभागियों को सीमावर्ती क्षेत्रों की सामाजिक आर्थिक स्थिति, सांस्कृतिक विरासत और विकास की संभावनाओं को नजदीक से जानने का अवसर मिलता है. ये कार्यक्रम सामुदायिक भागीदारी, राष्ट्रीय एकता और सीमावर्ती गांवों के

क्षणाबरोबर सोळाजण 5 मिनिटं आणि 11 सेकंद होतात. आकाशवाणी पणजी केंद्राची ही मादळ सेवा 233.1 मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्झचेर. क्षणा जाणून घेऊया आयच्या दिसा या सभेत मादळ सेवेन वितरपाच्या तरेकवार अशा कार्यावळींची रूपरेषा आम्ही जाणून घेऊया. क्षणा सोवरा 15 मिनिटांचेर शब्दुली ही कार्यावळ तुमच्या भेटीक. त्या उपरांत 16:30 मिनिटांचेर कोंकणीतल्यान राष्ट्रीय खबरो बरोबर 16:30 मिनिटांचेर तुमकां आयकपाक मेळटल्यो.

बरोबर 8:30 हिंदी फिल्मी गीता आणि त्या उपरांत 8:45 समाचार संध्या बरोबर 9 न्यूज ॲट 9 ह्यो हिंदी आणि इंग्लिश खबरो आम्ही सहक्षेपित करतात आणि त्या उपरांत सुद्धा 9:15 स्पॉटलाईट ही कार्यावळ 9:30 नॅशनल प्रोग्राम ऑफ फीचर 10 नॅशनल प्रोग्राम ऑफ म्युझिक आणि त्या उपरांत हिंदी आणि इंग्लिश खबरो ह्यो आम्ही सहक्षेपित करता बरोबर 11 आणि 11:05 अशा 9 हिंदीतल्यान खबरो आणि 11:05 इंग्लिश खबरो तुमकां ऐकपाक मेळटल्यो.

नोटीस इनवायटींग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सींग धोरणाच्या खाला 31 जुलै 2026 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर म्हायती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2026. येयात, सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी आता ऐकात आकाशवाणी पणजीच्या यूट्यूब चॅनलाचेर FM रेनबो गोवा. लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात FM रेनबो गोवा.
1: ऐशानो आकाशवाणी पणजी केंद्राची महादय सेवा. ऐशानो आम्ही जाणून घेऊया 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो सेवेत विदर्भाच्या तरेकवार अशा कार्यवळींची रूपरेषा. ऐशानो आता रेनबो सांज ही कार्यवळ 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो सेवेत तुम्ही ऐकपाक शकता. त्या उपरांत 14:30 मिनटांचेर कोंकणीतल्यान खबरो ह्यो दोनूय सेवेंतल्यान, त्या उपरांत बरोबर 7:10 भाऊचे बालकाव ही कार्यावळ तुमच्या खातीर बरोबर 7:10 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो सेवेत. 8:30 हॅलो गोयकारा कातारांची ही खास कार्यावळ तुमच्या खातीर 8:30 तुमच्या आवडीची कातारा ऐशानो ह्या कार्यावळीन तुम्ही मागपाक शकता.

बरोबर नोवरांचेर एफ एम रेनबो सेवेत द आकाशवाणी पॉडकास्ट डॉक्टर पवन डुग्गल सायबर सेक्युरिटी एक्सपर्ट हांच्या बरोबर ही पॉडकास्ट इश्टानो तुमकां बरोबर नोवरांचेर एफ एम रेनबो सेवेत आयकपाक मेळटली. आनी त्या उपरांत पश्चिमी संगीताच्यो कार्यावळी 9:58 इश्टानो 10:00 हिंदीतल्यान खबरो आनी 10:05 पश्चिमी संगीता खातीर फोन इन रिक्वेस्ट प्रोग्राम आनी 11:10 सॉफ्ट रॉक पश्चिमी संगीताच्यो ह्यो कार्यावळी इश्टानो 11:10 तुमकां आयकपाक मेळटली.

0: श्रोत्यांनो, आकाशवाणी पणजी केंद्राची महादेव सेवा तुम्ही ऐकता, त्याचबरोबर एफ एम रेनबो सेवा आणि विविध भारती सेवा सुद्धा तुम्ही ऐकपाक शकता. आता तुम्ही ऐकता आकाशवाणी पणजी केंद्राची महादेव सेवा 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झाचेर.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
2: वेव्स
1: हातून तुमकां विनामूल्य मेळटात
2: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
1: वेव्स, तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
2: वेव्स.

तिन्ही सांजेला जसे दिवे लागण तशी कार्यक्रमातही वेगवेगळ्या विषयांचा समावेश, कला साहित्य संस्कृतीचा उद्घोष संध्याकाळी 7 वाजता तिन्ही सांजा महादई चॅनलवर तिन्ही सांजा।

0: कामा वयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो एफ एम रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz रेनबो सांज.
1: अशाना 6:15 जाता शब्दुली ह्या कार्यावळीन येवकार. अशाना उशा आमोणकर हांचो आवाज, दोतोर गोविंद नायक हांची शब्दरचना आणि अजित कडकडे हांचे संगीत.

रितीन बाय शनो कातारांची ही कार्यवाहतुम ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या भादय सेवेत 233 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झाचेर.

हर्षण या भांगरार अशा वेळार ही सोबीत कातारांची कार्यावळ आम्ही करतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय सेवेत. अशानो ही सांज वेळ जी आसता ती एक वेगळ्याच जाग्यार आमकां व्हरोन सोडटा आनी नवे विचार आमच्या तकलेन येवपाक लागता. एक शांत प्रवास जेन्ना आमी करता तेन्ना नवे नवे विचार आमच्या तकलेन येता, क्रिएटीव विचार आमच्या तकलेन येता आनी अशीच ही सोबीत सांज आनी हो वेळ आमी सारतात कातारांच्या ह्या कार्यावळीन आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय सेवे बरोबर. अशानो मुखावयले कातार गायता आंतन तांचो ताळो.

0: रागान चलता अश्टानो कातारांच्या कार्यावळीतले हे निमणे कातार आशिल्ले. याच बरोबर ही कार्यावळ या खेळांक हांगाच सोंपता.
1: इतली ताकतिकेन
2: आनी खंय? बाजाराक.
1: बाजाराक? आनी पोती खंय तर?
2: पोती पोती ते दितात मगो फुकट.
1: पळयले, ही सवय तुमची, ही सवय सामकी चुकीची. असल्यानीच आमच्या सैमाची वाट लागल्या.
2: मागीर
1: बाजाराक वतना घरा कडल्यान कपड्याची पोती व्हरची, म्हणजे प्लास्टिकचो कोयर घरा येवचो ना.
2: कळ्ळें कळ्ळें, कपड्याची पोती.
1: से नो टू प्लास्टिक.
0: श्रोतेहो, आकाशवाणी पणजी केंद्राची ही म्हादय सेवा 233 अंश एक मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्सवर. मित्रांनो, मराठी नाट्यगीतांच्या ह्या मैफिलीत आपलं मनपूर्वक स्वागत आहे.

श्रोते हो, संगीत स्वयंवर या नाटकासाठी कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची गीतरचना आणि भास्कर बुवा बखले यांचं संगीत या नाट्यगीतासाठी आपण ऐकलं. बालगंधर्व यांचे हे स्वर होते.

श्रोतेहो, धाडीला राम तिने कावनी या नाटकासाठी नारायण बोडस यांचे हे स्वर, पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं संगीत आणि राजा बडे यांची गीतरचना या नाट्यगीतासाठी होती.

श्रुते हो संगीत कैकेयी या नाटकासाठी पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे स्वर, अशोक पत्की यांचं संगीत आणि शांताराम नांदगावकर यांची गीतरचना या नाट्यगीतासाठी आपण ऐकली.

श्रोते हो, पंडित वसंतराव देशपांडे यांचे हे भारदस्त स्वर, पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं संगीत, कट्यार काळजात घुसली या नाटकासाठी सोहनी या रागावर आधारित हे नाट्यगीत आपण ऐकलं.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां प्रादेशीक खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळीन राष्ट्राक संबोधित करतना कारगील विजय दिसाच्या निमतान राष्ट्राच्या धाडसी जवानांचो उगडास केलो. राज्य वेंचणूक आयोगान इकरा नगरपालिकांच्या प्रभाग फेरवेंचणुकेचो प्रस्तावित मसुदो जाहीर केला. पणजेच्या आझाद मैदानाचेर आयज कारगील दिसाच्या 27व्या वर्सुकी दिसाची कार्यावळ झाली. आणि दिल्लीच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक पारिभाषिक आयोगान गोवा कोकणी अकादमीच्या जोड पालवान वैज्ञानिक आणि तांत्रिक पारिभाषिक उतर साठो तयार करपाचो प्रकल्प हातान घेतला. पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळीन राष्ट्राक संबोधित करतना कारगील विजय दिसाच्या निमतान राष्ट्राच्या धाडसी जवानांचो उगडास केलो. शहीदांक श्रद्धांजली दिवचो आणि सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारत उभारपाचो संकल्प आणि घटमूट करचो असे श्री मोदी हांणी सांगले. डीआरडीओन ह्याच महिन्यात केल्ल्या लांब अंतराचेर मारो करपी रॉकेटाची यशस्वी चाचणी विशीं ताणी खोशी उक्तायली. ह्या महिन्याचे सुरवेक इंडोनेशियाक भेट दितना ब्रह्मोस आणि एक्स्ट्रा क्षेपणास्त्र संबंधी व्हडली कबलात जाल्ली अशें प्रधानमंत्री हांणी सांगले. भारताच्या संरक्षण उपकरणां आणि तंत्रगिन्यानाचेर वाढत आशिल्लो संसारीक विश्वास पळोवन तांणी समाधान उक्तायले. कांय दिसां आदी ग्लास्कोन सुरू जाल्ल्या राष्ट्रकुल खेळांत वांटो घेवपी सगळ्या खेळगड्यांक दरेक भारतीय उर्बा दिता अशें प्रधानमंत्र्यांनी सांगले.
1: कुछ ही दिन पहले ग्लासगो में कॉमनवेल्थ गेम्स शुरू हुए. हर देशवासी भारतीय दल को निरंतर अपनी शुभकामनाएं दे रहा है. उनकी कामना है कि सभी

0: खिलाड़ी और एथलीट बेहतरीन प्रदर्शन करें और लोगों का दिल भी जीते। साथियों, हमारे युवाओं ने हाल के दिनों में स्पोर्ट्स में कई शानदार उपलब्धियां हासिल की है। पीवी सिंधु
1: देशान 7 ऑगस्टाक राष्ट्रीय हातमाग दीस मनयतले। देशान विणकारांची कुशळटाय आणि सृजनशीलता या दिसा मनयतात असे प्रधानमंत्री हांणी सांगले। हातमागाच्या कारागिरांक उर्बा दिवन विणकारांक मान दिवचो आणि व्होकल फॉर लोकल जावपाची भावना आणि घटमूट करची असे तांणी सांगले।
0: खादी महात्मा गांधी को बहुत प्रिय थी। बीते कुछ वर्षों में खादी काफी लोकप्रिय हुई है। पिछले 12 वर्षों में इसकी बिक्री 6 गुना बढ़ी है। बिक्री का यह आंकड़ा अब 8,000 करोड़ रुपए के करीब पहुंच चुका है। मेरा आप सभी से आग्रह है कि आने वाले त्योहार में खादी का कोई न कोई, हैंडलूम का कोई न कोई, हैंडीक्राफ्ट का कोई न कोई प्रोडक्ट जरूर खरीदे।
1: गणेश उत्सवा वेळार सगळ्यांनी देशातल्या मातयेतल्यान तयार केल्ल्या गणेश मूर्तीची पूजा करची असो उलो श्री मोदी हांणी मारला। देशभरातले लोक एक पेड मा के नाम मोहिमेवरवी सैमाकडेन आपली जापसालदारकी पुराय करतात हाचेर प्रधानमंत्र्यांनी समाधान उक्तायले। राज्य वेचणूक आयोगान इकरा नगरपालिकांच्या प्रभाग फेरवेचणुकेचो प्रस्तावित मसुदो जाहीर केला। प्रभाग फेरवेचणुकेविशी नागरिकांक हरकती वा सुचोवण्यो सादर करपाक 30 दिसांची मुजत दिल्या। ह्या मुजतीन नागरिकांक फेरवेचणुकेविशीच्यो हरकती लेखी स्वरुपान सादर करच्यो पडटल्यो। हरकतीचो विचार करून प्रभाग फेरवेचणुकेची निमणी अधिसुचोवणी राज्य वेचणूक आयोग जारी करतलो। मुरगाव, मडगाव, काणकोण, सांगे, कुंकळी, केपे, कुडचडे, काकोडा, पेटणे, म्हापसा, दिवचल आणि वाळपय ह्या इकरा नगरपालिका मंडळांचो कार्यकाळ सोपिल्ल्यान प्रशासकीयांची नेमणूक झाल्या। ह्या इकरा नगरपालिकांच्या वेचणुकेची प्रक्रिया राज्य वेचणूक आयोगान सुरू केल्या। प्रभाग फेरवेचणुके उपरांत आरक्षणाची अधिसूची जारी जातली। ऑक्टोबरात इकरा नगरपालिकांची वेचणूक जावपाची शक्यता आसा। भारतीय सशस्त्र दळाचे शौर्य, शिस्त आणि निस्वार्थ सेवाभाव हाचो आदर्श तरणाट्यांनी आपल्या जिणेंत अंगीकारपाक जाय। तशेंच कारगील युद्धांत शहीद जाल्ल्या जवानांच्या सर्वोच्च बलिदानांतल्यान दर एका भारतीयांक देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा घेवपाक जाय असे नागरी पुरवण खात्याचे सचिव संजीव गडकर हांणी म्हटला। एक्स एनसीसी कॅडेट असोसिएशन गोंय 1, गोंय बटालियन, एनसीसी आणि गोवा ह्युमन रिसोर्स डेव्हलॉपमेंट कॉर्पोरेशन हांचे वतीन पणजेच्या आझाद मैदानातल्या हुतात्मा स्मारका मुखार कारगील विजय दिसाच्या 27व्या वर्सुकी दिसाची कार्यावळ झाली। कार्यावळीन त्यावेळार ते उलयताले। एक्स एनसीसी कॅडेट असोसिएशन गोंयचे अध्यक्ष सुनील शेठ हांणी मुखेल सोयरे, सेलिब्रिटी सोयरे आणि हाजीर आशिल्ल्या आदल्या लष्करी अधिकाऱ्यांक येवकार दिलो। तांच्या उपरांत हुतात्म्या स्मारकाचेर पुष्पचक्र अर्पण करपाची कार्यावळ झाली। सगळ्यांत पयली सुनील शेठ, कर्नल बालकृष्ण शिरोडकर, कॅप्टन उत्पल दत्ता, सुश्री हेमा सरदेसाय आणि संजीव गडेकर हांणी कारगील वीरांक आर्गां ओपली। भाजपाचे ज्येष्ठ फुडारी आणि सरचिटणीस सिद्धार्थ कुंकळेकर हांणी नीट पेपर फुटी प्रकरणी सुरू आशिल्ल्या विद्यार्थी आंदोलनाचो वापर देशविरोधी अजेंडा फुडे व्हरपाक आणि उमर खालीद सारख्या व्यक्तीच्या सुटकेची मागणी करपाच्या यत्नाचो खर उतरांनी निषेध केला। पत्रकारांकडेन उलयतना कुंकळेकर हांणी नीट पेपर फुट्टी ही देशभरातल्या 22 लाखां परस अधिक विद्यार्थ्यांच्या भविष्याकडे संबंधित एक अत्यंत गंभीर गजाल असे म्हटला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखालच्या केंद्र सरकारान कठोर कारवाई करत आरोपीक अटक केल्या, जलदगती न्यायालयाची स्थापणूक केली आणि जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचो राजीनामो घेतला। तरी देशविरोधी शक्तींकडल्यान विद्यार्थ्यांच्या व्यासपीठाचो वापर करून तातूंतले तांचे दुष्ट हेतू साध्य करपाचो यत्न जाता असे कुंकळेकर हांणी म्हणून खर हुस्को उक्तायला। ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागा वरवीं आयकतात।
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात। ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन। एक्सचेर आमका फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर।
1: केंद्रीय शिक्षण मंत्रालयाखाला येवपी दिल्लीच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक पारिभाषिक आयोगान गोवा कोकणी अकादमीच्या जोडपालवान वेगवेगळ्या विषयाचेर वैज्ञानिक आणि तांत्रिक पारिभाषिक उतरसाठो तयार करपाचो प्रकल्प हातात घेतला। हाचोच वाटो म्हणून प्राणी

0: शास्त्र विषयाची पारिभाषिक उतरावळ समीक्षे उपरांत तयार जातली. प्रकल्पाच्या पहिल्या पावड्यार कोकणी अकादमीन प्राणीशास्त्र उतरसाठ्याचेर एका कार्यशाळेची सुरुवात जाल्या. प्राणीशास्त्राकडेन संबंधित सुमार 20,000 उतरां तयार करपाचे ह्या प्रकल्पाची मोख आसा. ह्या कामाखातीर डॉ किरण बोडकुले, डॉ आय के पै, डॉ गुरुनाथ खानोलकर, डॉ पूर्णानंद चारी, सुशांत नाईक, डॉ आदिती बुडकुले आणि डॉ अशोक एन सेलवाटकर ह्या सारख्या नामनेच्या प्राणीशास्त्र आणि भास तज्ञांचे योगदान असतले. फर्बागुडी फोंडा हांगच्या फार्मसी कॉलेजीच्या वाठारांत लायन्स क्लब ऑफ फोंडा, पीईएस राजाराम ताराबाई कॉलेज ऑफ फार्मसी आणि गोय सरकारच्या रान खात्याच्या सहकार्यान वनमहोत्सव घडवून हाडलो. यावेळार लायन्स फोंडा क्लबाचे वांगडी, रान खात्याचे अधिकारी आणि पीएस फार्मसी कॉलेजीचे कर्मचारी व्हडा प्रमाणात हजर आशिले. पीएस शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तसेच राजीव गांधी कला मंदिराचे अध्यक्ष रितेश नाईक, रान खात्याचे उपवनपाल जेस वर्की, सहाय्यक उपवनपाल श्री चोडणकर हजर आशिले. यावेळार महाविद्यालयाच्या वाठारांत 20 फळां आणि वखती झाडां रोयली, तसेच उपस्थित विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांक मानेस्तांच्या हस्तुकी झाडां रोवपाक भेटयली. लायन्स क्लब उपआंतरराष्ट्रीय अध्यक्ष टॉनी बॅनबो आणि त्यांची घरकान सू बॅनबो भारताच्या भोवडे वेळार त्यांची फोंडा लायन्स वांगड्या खातीर सद्भावना भेट कार्यावळ झाली. ही कार्यावळ सहकारी स्पायस प्लांटेशन फार्म फोंडा हांगा झाली. मजगती फोंडेच्या पदाधिकारी लायन्स वांगड्यांक मेळून तांकां लायन्सच्या जगभरातल्या वावराची माहिती ताणी दिली. यावेळार वांगड्यांनी टॉनी बॅनबो हांचो भोवमान केलो. खेळ. गोवा फुटबॉल असोसिएशनान नियोजित गोवा राज्य फुटबॉल खेळगडे संघटना निर्मितीची प्रक्रिया सुरू केल्या. राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायद्याप्रमाण अखिल भारतीय फुटबॉल महासंघात घटनेच्या कलमाप्रमाण सगळ्या संलग्न संघटनांक राज्य फुटबॉल खेळगडे संघटना स्थापन करपाचे निर्देश दिल्यात. या निर्देशाक पाळो देऊन जीएफएच्या कार्यकारी समितीन गोवा राज्य फुटबॉल खेळगडे संघटना स्थापन करपाच्या प्रक्रियेक सुरुवात करपाचो आणि फुटबॉल खेळगड्यांक ही संघटना स्थापन करून जीएफए वरवी मान्यता प्राप्त कायदेशीर संस्था म्हणून तिची नोंदणी करपाक मदत जावची म्हणून हो निर्णय घेतला. हवामान. गोय हवामान केंद्रान 26 ते 29 जुलै हे सलग 4 दिसांखातीर उत्तर आणि दक्षिण जिल्ह्यांक येलो अलर्ट जारी केला. हवामान विभागाच्या अंदाजाप्रमाण 26 जुलै दिसा काय जाग्यांचेर जाल्यार 27 ते 29 जुलै दरम्यान काय वाठारांनी उटंगाराचो पावस पडपाचो अदमास असून वरांक 40 ते 50 किलोमीटर वेगान सोसायट्याचो वारो व्हांवतलो अशी शिटकावणी दिल्या. तशेंच 26 जुलै ते 1 ऑगस्ट ह्या पुराय कालावधीन उत्तर आणि दक्षिण गोंयांत चडशा जाग्यांचेर मध्यम स्वरुपाचो पावस लागपाचो अदमास आसा. परतून एक फावट मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळीन राष्ट्राक संबोधित करताना कारगील विजय दिसाच्या निमतान राष्ट्राच्या धाडसी जवानांचो उगडास केलो. राज्य वेचणूक आयोगान इकरा नगरपालिकांच्या प्रभाग फेरवेचणुकेचो प्रस्तावित मसुदो जाहीर केला. पणजे आझाद मैदानातल्या हुतात्मा स्मारका मुखार आयज कारगील विजय दिसाच्या 27व्या वर्सुकी दिसाची कार्यावळ झाली आणि दिल्लीच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक पारिभाषिक आयोगान गोवा कोकणी अकादमीच्या जोडपालवान वैज्ञानिक आणि तांत्रिक पारिभाषिक उतर साठो तयार करपाचो प्रकल्प हातान घेतला. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आमचे फुडले खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळी 7:25 आयकुपाक मेळटले. तो मेरेन नमस्कार.
1: आरबीआई कहता है अपना पिन, ओटीपी, सीवीवी या इंटरनेट बैंकिंग पासवर्ड किसी को ना दे. ऑनलाइन बैंकिंग सिर्फ अपने ही कंप्यूटर, मोबाइल और सिक्योर नेटवर्क से करें. हाँ, ये खाने की चैंपियनशिप थी क्या? आरबीआई कहता है जानकार बनिए, सतर्क रहिए.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा

प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावाखातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वा मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आनी ती 31 जुलय 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेत स्थळार उपलब्ध असात. संकेत स्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

एटलो राजा चावडेर घरे वळीन माये मोगाचो येवकार आच्या घरे वळीन गुरुदेव दत्त भजनी मंडळ हाणीन सादर केल्ली भजनाची कार्यावळ एटलो कार्यावळीन तुमकां आयकपाक दिता.

श्री गुरुदेव दत्त भक्त मंडळ आणि सादर केल्ली भजनाची ही कार्यावळ शानो चावडेर ह्या कार्यावळीन तुम्ही ऐकली, आणि ह्याच बरोबर ह्या कार्यावळीतल्यान निरोप घेवपाचो वेळ जाता.

0: अशानं आकाशवाणी पणजी केंद्राची महादय सेवा कायस खिणाभितर बरोबर 8 वरांचेर माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी हांच्या देशवासियांक संबोधित केली मन की बात या कार्यावळीचो कोंकणीतल्यान अणकार तुमकां कायस खिणाभितर आयकपाक दिता.
1: नमस्कार म्हज्या प्रिय देशवासियांनो, आमच्या जिवितात कांय तारखो असतात जांकां याद दवरपाक कॅलेंडर पळोवपाची गरज पडना. आयज 26 जुलय ही अशीच एक तारीख. आयज कारगील विजय दिवस. हो दीस आमकां अभिमानान भरता. हो दीस आमच्या धाडसी सैनिकांच्या अद्भुत धैर्याची याद करून दिता. कारगिलाच्यो उंच तेंगश्यो, कठीण हवामान, दुस्मनाचें आव्हान, दरेक परिस्थिती आमच्या सैनिकाच्या मुखार आसताली. पूण दरेका आव्हाना परस तांचे धैर्य व्हड आशिल्ले. भारत मातेची राखण करपा खातीर तांणी आपले सर्वस्व अर्पित केले. आयज कारगील विजय दिवस. ह्या दिसा सगळ्या वीर हुतात्मा आनी वीर सैनिकांक हांव श्रद्धेन नमन करतां. इश्टानो, आयचो भारत फकत आपल्या वीरांची याद करना, जाल्यार तांची काणी लेगीत नवे पिळगे मेरेन पावयता. हेच भावनेन अंदू एक खाशेली शौर्य विजय यात्रा काडल्या. 14 जुलयाक दिल्लीतल्या नॅशनल वॉर मेमोरियल सावन सुरू जाल्लो हो मोटरसायकल प्रवास द्रासांतल्या कारगील झूंज स्मारका मेरेन पावतलो. तांचो संदेश म्हळ्यार वन रायड वन नेशन वन सल्यूट. राष्ट्रा खातीर केल्ले त्याग केन्नाच विसरूंक शकनात हाची याद ह्या यात्रेतल्यान जाता. इश्टानो, आयज भारत आपल्या सैनिकांच्या धैर्या वांगडाच आपली तंत्रीक तांक सतत घटमूट करता. कांय दिसा आदी INS महेंद्रगिरीक भारतीय नौदळांत आस्पावीत केल्या. हे अरविल्ले झुजारी जहाजाचो डिझायन भारतांतच केला आनी ते तयार लेगीत भारतांत केल्ले आसा. तातूंत 75% परस चड स्वदेशी सामग्री वापरल्या. आत्मनिर्भर भारताचे वाडत वचपी शक्तीचे हे प्रतीक आसा. ह्याच म्हयन्यात DRDO'न पिनाका लाँग रेंज गायडेड रॉकेटाची येसस्वी चाचणी केली.

0: एफएम रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घराघरांत.
1: हय हय, आणि आता तर एफएम रेनबो पणजी पावता पुराय संसारांत.
0: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात एफएम रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी एफएम रेनबो.
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात, मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर.
0: ऑफिशियल प्रसार भारती ऍप, तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात.
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हळ्यार भाषा सिलेक्ट करात.
0: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि एफएम रेनबो गोवा सिलेक्ट करात.
1: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन एफएम रेनबो.
0: आकाशवाणी पणजी केंद्राचं एफएम रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर.
1: हय, पुराय संसारभर.
2: आकाशवाणी पणजी केंद्राची म्हादय सेवा 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झाचेर. अशान आयकपाक दिता कांय फिल्मी गीतां.

चलो चांदनी चौक टू चायना या फिल्मा खातीर श्रेया घोषाल, रजत अरोरा, शंकर महादेवन हांचे हे गीत तुम्ही ऐकले. हिंदी फिल्मी गीतं तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय सेवेत. चलो मुखावेलं गीत पाठशाला या फिल्मा खातीर लकी अली हांचा आवाज.

अशा पाठशाला या फिल्मा खातीर लकी अली हांचो आवाज आशिल्लो. हनीफ शेख हांचे संगीत या गीता खातीर इश्टानो तुमी आयकले. मुखावले गीत सत्य प्रेम की कथा या फिल्मा खातीर पायल देव विशाल मिश्रा हांचो जोड आवाज आशिल्लो. पायल देव हांचे संगीत

सत्यप्रेम सत्यप्रेम की कथा या फिल्मातल्यान हे गीत तुम्ही ऐकले. फिल्मी गीतांच्या या कार्यवाहीने शनो ऐकपाक दिता निमणे गीत अजब प्रेम की गजब कहानी या फिल्म.

रणा फिल्मी गीतांच्या घराव्यातल्या हे निमणे गीत. या उपरांत 8:45 समाचार संध्या हिंदीतल्यान खबरो, 9 न्यूज एट 9 इंग्लीश खबरो, 9:15 स्पॉटलाइट, त्या उपरांत 9:30 नॅशनल प्रोग्राम ऑफ म्युझिक आणि त्या उपरांत 10 नॅशनल प्रोग्राम ऑफ म्युझिक तुमकां ऐकपाक मेळटलो. 9:30 नॅशनल प्रोग्राम ऑफ फिचर. तर अशा ह्यो सगळ्यो कार्यावळी आमी तुमच्या खातीर कांयच खिणा बरोबर 8:45 सहक्षेपीत करतात.

अशा आकाशवाणी पणजी केंद्राची ही म्हादय सेवा नॅशनल प्रोग्राम ऑफ फीचर तुम्ही निकतोच ऐकलो. 233 एक मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झाचेर आकाशवाणी पणजी केंद्राची ही म्हादय सेवा अशा कांयच खिणा भितर बरोबर 10 वरांचेर नॅशनल प्रोग्राम ऑफ म्युझिक कांयच खिणा भितर आमी तुमकां हो प्रोग्राम ऐकपाक देतात.

ईशानाबरोबर 11 वरजण 10 मिनटं आणि 12 सेकंद जातात. एक धावती नजर मारूया फायलाच्या दिसा. आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय सेवेन वितरपाच्या कार्यावळींचेर ईशान फायलाची सभा 5 वरां 55 मिनटांचेर, त्या उपरांत 14:10 मिनटांचेर आमचो आधार, आणि त्या उपरांत 14:45 मिनटांचेर शेतकामत्यांक माहिती. हातूंत कृष्णनाथ नायक हांचे उलोवप आणि संजीवनी ह्या कार्यावळीन डॉक्टर प्रदीप पडवळ हांची मुलाखत तुमकां ऐकपाक मेळटली. सात वरां 5 मिनटांचेर शुभप्रभात, त्या उपरांत शुभप्रभात कार्यावळीन 7 वरां 40 मिनटांचेर कलात्मगळ 17वो भाग शिगमोत्सव तुमकां ऐकपाक मेळटलो, सादर करते डॉक्टर साईश देशपांडे. 10 वरां 30 मिनटांचेर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत पंडित मल्लिकार्जुन मनसूर हांचे गायन, त्या उपरांत गाता रहे मेरा दिल बायलां खातीर खास कार्यावळ. 12 वरां 5 मिनटांचेर घरकुल प्रतिबिंब ह्या विशयाचेर नीता परवे हांचे उलोवप, आणि त्या उपरांत शीतल परब हांचे कविता वाचन घरकुल ह्या कार्यावळीन तुमकां ऐकपाक मेळटले. 1 वर 5 मिनटांचेर कांदळा ओळा, 1 वर 40 मिनटांचेर सदाफुली, आणि त्या उपरांत खबरो. 5 वरां 30 मिनटांचेर युवावाणी कोंकणी इश्टागत एक देणे सुलोचना नायक हांचे उलोवप युवावाणी कार्यावळीन, त्या उपरांत शब्दुली 15 मिनटांचेर कातारांची कार्यावळ, 15:35 मिनटांचेर 7 वरांचेर तिनी सांजा कार्यावळीन आधुनीक तंत्रज्ञान आणि पत्रकारिता परेश प्रभू हांचे भाषण तुमकां ऐकपाक मेळटलें. चावडेर कार्यावळीन 7 वरां 30 मिनटांचेर हायब्रीड नेपियर चारो ह्या विशयाचेर दोतोर संजय कुमार उद्धरवर हांचे उलोवप, आणि त्या उपरांत 8 वरां 30 मिनटांचेर गीत गजल ही कार्यावळ, आणि 10 वरांचेर मनोजोक्ती गीता. तर इश्टांनी, ही आशिल्ली रूपरेषा फाल्यांच्या दिसा महादेव सेवेन वितरपाच्या तरेकवार अशा कार्यावळींची. 233 अंश 1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्साचेर आमच्यो कार्यावळी आतां सोंपतात. ह्या कार्यावळींनी परतून तुमची आमची भेट जातली फाल्यां सकाळी 5 वरां 55 मिनटांचेर. तो पर्यंत निरोप दियात, काळजी घ्यात, हॅपी रावात, धादोशी रावात, आणि ऐकत रावा आकाशवाणी पणजी. शुभरात्री, शुभरात्री, शुभरात्री. जय हिंद.